FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 31 मे 2026.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

श्रोते हो, हा होता पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत सोयराबाईंचा अभंग. संगीत होतं राम फाटक यांचं. अमृतधारा भक्ती संगीतेचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:16 आणि 10 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, ही होती अनुराधा पौडवार यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना. संगीत होतं नंदू होनप यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती गीत.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीतेचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगा

0: श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजता माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद अर्थात मन की बात, आणि यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषेनंतर म्हणजेच आज सकाळी 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत जातीवंत गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. परिसर या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:50. यामध्ये बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती भाग 4 आज आपण ऐकू शकाल. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 7:00. यामध्ये 2 टोकं हा अनुराधा कदम यांचा ललितबंध. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:15 रुचिरा मसाले खवैयेगिरी. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार. 9:30 कायद्याविषयी बोलू काही यामध्ये ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. गप्पा गाणी या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 10:00. यामध्ये तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आमचा गप्पा गाणी हा कार्यक्रम. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 10:00 गप्पा गाणी हा कार्यक्रम. सकाळी 10:30 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. लेखन निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. सकाळी 11:00 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात, आणि यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ या अंतर्गत हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 1 आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. दुपारी 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. रात्री 8:00 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा अर्थात मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आम्ही पुन्हा प्रसारित करू. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6:40 आणि 12 सेकंद झाली आहेत.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात आपण ऐकूया जातीवंत गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीची माहिती. आज ऐकूया या माहितीचा भाग 2.
2: गाय म्हशींच्या प्रसूतीच्या वेळी तिच्या जवळ थांबावं, गरज असेल तर वासरू काढायला मदत करावी. हे करत असताना वासरू ओढून काढू नका. प्रसूती काठिण्य आहे असं दिसताच आपल्या नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवावं. वासरू जन्मल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याच्या नाकातोंडात बोट घालून त्यात असलेला द्रवपदार्थ काढून घ्यावा. तरीही अडचण येत असेल तर त्याच्या मागच्या पायाला वर धरून उलटं करावं आणि त्याच्या छातीला मालिश करावी. जर वासराची नाळ तुटली नसेल तर त्याच्या शरीरापासून 2 ते 3 सेंटीमीटरच्या अंतरावर धाग्यानं बांधून निर्जंतुक केलेली कात्री किंवा नवीन ब्लेडच्या मदतीनं 1 सेंटीमीटरच्या अंतरावर कापावं.

0: कापलेल्या ठिकाणी जंतुनाशक लावावं. त्या जखमेचं माशी आणि कावळ्यांपासून संरक्षण करावं. वासरांना त्यांच्या वजनानुसार दूध पाजावं. दूध काढण्याच्या आधी दूध पाजावं. दूध काढल्यानंतर वासराला दुधासाठी सोडू नये. यामुळे गाई म्हशींच्या सडाला जखम होऊन कासदाह होण्याची शक्यता असते. वासरू जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत पहिलं दूध अर्थात चिक कोलेस्ट्रम दिलं गेलं पाहिजे. यामुळे वासरात आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी प्रतिकार शक्ती विकसित होते. हा चिक जितका उशिरा पाजला जाईल तितकी कमी प्रतिकारक शक्ती वासरामध्ये विकसित होते. चिक पाजल्यामुळं वासराच्या पोटामध्ये असलेला मल देखील सुरळीतपणे काढला जातो. गाय म्हैस व्यायल्यानंतर झार हा साधारणपणे 8 ते 12 तासांमध्ये पडतो. याला 24 तास इतका कालावधी सुद्धा लागू शकतो. मात्र 24 तास उलटून देखील झार पडला नाही तर निश्चितपणे पशुवैद्यकाला बोलवावं आणि त्यांच्यामार्फत योग्य ते उपचार करावेत. झार काढल्यानंतर गायी म्हशींचा मागचा भाग कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा आणि साफ करून घ्यावा. यासाठी पोटॅशियम परमॅग्नेटचं द्रावण वापरता येतं. गाय म्हैस आणि त्यांच्या नवजात वासराला स्वच्छ ठिकाणी बांधावं. प्रसूतीनंतर 7 ते 15 दिवसांच्या आतमध्ये गाय म्हैस आणि त्यांचं नवजात वासरू यांना जंतनाशक देणं आवश्यक आहे. व्यायल्यानंतर 60 दिवसात आपली गाय म्हैस परत माजावर येणं गरजेचं असतं. असं जर होत नसेल तर नजीकच्या पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी, योग्य ते उपचार करावेत. अन्यथा पुढील वेतामध्ये दूध उत्पादन उशिरा मिळेल. गाय म्हैस माजावर आल्यानंतर वळू रेड्याकडून भरवावी किंवा कृत्रिम रेतन करावं. गाय म्हैस रेतन केल्यानंतर 3 महिन्यांनी पशुवैद्यकाकडून तपासणी करून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. जर गाभण नसेल तर त्याचं कारण शोधून पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार करून घ्यावेत. गाभण काळात संतुलित आहार द्यावा. यामुळे गर्भाचा योग्य विकास होईल. प्रत्येक पशुपालकानं आपल्याकडील प्रत्येक जनावराचं वय, माजावर येण्याची तारीख, गर्भधारणेची तारीख आणि व्यायल्याची तारीख, वेतामध्ये झालेलं दूध उत्पादन यांच्या नोंदी अवश्य ठेवाव्यात.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: श्रोतेहो, कृषी वार्ता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो अवश्य ऐका. आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50 आणि चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी माहिती बघत होतो. त्यातील काही होम रेमेडीज किंवा त्याची कारणांचा आपण विचार केला. आता आपण यामध्ये नैसर्गिकरित्या योगासन प्राणायाम कसं महत्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच

योगासनं आहेत जी महत्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायाम सुद्धा यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रिट होतं, जे आपल्याला अँझायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधी कधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात, स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते, कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाहीये किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाहीये, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाहीये. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.

0: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटे झाली आहेत.
2: परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात.

0: तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झरमधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैव विघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. निष्कर्षाच्या दृष्टीनं पाहता बायो क्लिन्झर हा एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. तो केवळ स्वच्छता करण्यासाठी उपयुक्त नाही, तर पर्यावरण संरक्षण, आरोग्य सुरक्षा आणि आर्थिक बचत यासाठी देखील महत्वाचा आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात बायो क्लिन्झरचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावं. यामुळं आपण स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करू शकतो. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे. निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळे या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
2: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
1: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
7: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना

0: स्फूर्तीच हवी.
1: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार मस्त मजेदार,
0: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
3: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
0: सुप्रभात काका.
4: नमस्कार
0: काका. समजा जर काही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर काही कारणानं तो रद्द केला तर आपल्याला पैसे परत मिळत नाही, मग त्यांच्यासाठी काही नियम आहेत का?
4: हो आहेत की. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, व्यावसायिक अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश रद्द केल्यावर फी परताव्याचे नियम मुख्यतः AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र CET सेल यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठरलेले आहेत.
0: ओके, पण मग याची साधारण पद्धत काय आहे?
4: तो अभ्यासक्रम आणि कॉलेज सुरू होण्यापूर्वी जर प्रवेश रद्द केला तर साधारण

0: ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र सीईटी सेल यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठरलेले आहेत.
1: ओके, पण मग याची साधारण पद्धत काय आहे?
0: तो अभ्यासक्रम आणि कॉलेज सुरू होण्यापूर्वी जर प्रवेश रद्द केला तर साधारण ट्युशन फी जवळजवळ संपूर्ण परत मिळते. हा, प्रोसेसिंग फी जनरली जरा मिळत नाही बरं काय. कोर्स सुरू झाल्यानंतर एक दोन महिन्यांनी आपला प्रवेश रद्द केल्यास काही महिन्यांची ट्युशन फी कापली जाते. यासाठी प्रवेश घेताना आपण जे माहिती पुस्तक आणतो ना
1: हो,
0: ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पैसे परताव्याचे नियम लिहिलेले असतात. बऱ्याच वेळा काही कॉलेजेस मध्येच प्रवेश रद्द केला कोणतीही फी परत मिळणार नाही असं त्याच्यामध्ये लिहितात. आपण जेव्हा एखाद्या कोर्ससाठी तीन चार ठिकाणी एप्लिकेशन करून जागा रिझर्व करतो आणि आरक्षित करतो आणि प्रवेश मिळाल्यानंतर चांगलं कॉलेज फायनल करून बाकीची कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया रद्द करतो, त्यावेळी मात्र हा प्रश्न येतो.
1: हो,
0: आपण रितसर अर्ज करून आपला पूर्ण रिफंड मागावा. कॉलेज जर फी परत देत नसेल तर महाराष्ट्र सीईटी सेल, स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र पोर्टल आणि कंझ्युमर कोर्ट इथं आपण अडवून ठेवलेल्या फी संबंधात तक्रार करू शकतो.
1: वा,
0: युजीसी नियम असा सांगतो की 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण रिफंड मिळू शकतो. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर प्रोसेसिंग फी वजा करून रक्कम परत मिळते.
1: पण मग रिफंड कसा परत मागायचा?
0: प्राचार्य यांचे नावे अर्ज लिहून युजीसी नियमानुसार मी फी परत मागत आहे असे लिहावे. नियमाप्रमाणे 15 दिवसात तुमच्या बँक अकाउंटला कॉलेजने पैसे पाठवले पाहिजेत. कॉलेज जर ऐकत नसेल तर युजीसी ई समाधान UGC.government.in ग्रीवन्सेस यावर ऑनलाईन आपण तक्रार करू शकतो. तसेच AICTA.grievances.india.org इथंही आपण तक्रार करू शकतो. महाराष्ट्र इंजिनिअरिंग साठी DTE.महाराष्ट्र.government.in यावर स्टुडंट ग्रीवन्सेस सेलवर आपण तक्रार करू शकतो. याशिवाय आपण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात केस दाखल करू शकतो. विद्यार्थी हा सुद्धा ग्राहक आहे. एक लक्षात ठेवा की ओरिजिनल कागदपत्र कोणतंही कॉलेज अडवू शकत नाही. कॉलेजनं जरी नो रिफंड असं लिहिलं असेल तरी सुद्धा युजीसीच्या नियमाप्रमाणे पैसे परत करावे लागतात. ग्राहक आयोगाने एका कॉलेजला संपूर्ण पैसे परत करण्याचा आदेश दिलेला आहे. दिल्ली स्टेट कमिशन, डेहराडून फोरम, यूपी स्टेट कमिशन यांनी देखील विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देऊन युजीसी नियमानुसार फी परत करण्याचे आदेश दिलेले असून ते सर्वत्र लागू आहेत.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवरून सकाळचे 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम. आज यामध्ये ऐकूया दोन टोक हा अनुराधा कदम यांचा ललितबंध.
4: दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मभरी, सांगा बरं काय? ऐकलंय का तुम्ही? लहानपणी खेळाखेळात हे कोडं आपण प्रत्येकानं एकमेकांना घातलं असेल. बराच विचार करून कुणीतरी उत्तर द्यायचं, डोळे. अगदी बरोबर, आपल्या चेहऱ्यावर अगदी शेजारी असलेले हे दोन डोळे एकमेकांना कधीच भेटत नाहीत. तसं कानही एकमेकांना बिलगत नाहीत म्हणा, पण डोळे आहेत म्हणून आपण पाहू शकतो, कान आहेत म्हणून आपण ऐकू शकतो. दोन भिन्न टोकाला असलेल्या या इंद्रियांकडून प्रतिकात्मक काय शिकायचं? तर दोन टोकं म्हणजे भिन्नता. त्यांचं सांधणं दिसत नसलं तरी अनेक गोष्टी बांधून ठेवण्याची ताकद या कोणत्याही दोन टोकाच्या गोष्टीमध्ये असते. दोन टोकं असतात म्हणून मधल्या असण्याला अर्थ असतो. जे या दोन टोकांच्या मध्ये असतं ते वाहवत जाऊ नये यासाठी ही दोन टोकंच जीवाचं रान करत असतात ना. जेव्हा हातात फक्त दोरा असतो तेव्हा त्या दोऱ्याची दोन टोकं एकमेकांपासून लांबच असतात की. पण या दोऱ्यात जेव्हा मणी ओवले जातात, फुलं गुंफली जातात, तेव्हा दोन्ही टोकांची गाठ पडते आणि त्यातून या सगळ्या वेगवेगळ्या मण्यांना फुलांना एकत्र बांधणारी माळ तयार होते. दोन टोकं त्यांचा अलिप्तपण बाजूला सारून एकत्र येतात म्हणून निर्माल्य होण्याआधी फुलांचा हार बनतो. विखुरण्याच्या मार्गावर असलेल्या

0: पाण्याची माळ होते. दोऱ्याची असोत किंवा नदी किनाऱ्याची असो, रस्त्याची असोत किंवा मग अगदी माणसाच्या स्वभावाची असोत, या दोन टोकांना स्वतंत्र अस्तित्व असतं हे मान्य. पण जेव्हा मीपणा सोडून या टोकांनी एकत्र येण्याची गरज असते तेव्हा त्यांनी सोबत यावं हे निसर्गातील दोन टोकांच्या गोष्टी नेहमीच सांगतात. आपण प्रवासाला निघतो तेव्हा रस्त्याच्या एका टोकाला असतो, पण जेव्हा आपल्या इच्छित स्थळी आपण पोहोचतो तेव्हा रस्त्याचं ते दुसरं टोक आपण गाठलेलं असतं. यामध्ये जो प्रवास होतो तो देखील रस्त्याच्या दोन टोकांचं कुठेतरी एकमेकांशी सांधलेपण आहे म्हणूनच ना. आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येतात, सहकारी, मित्र यांच्यातही दोन टोकाच्या व्यक्ती सापडतातच. आपलं नाही पटत याची जाणीव होते. याचा अर्थ हाच असतो की आपली मतभिन्नता असलेले आपण दोन वेगवेगळे व्यक्ती आहोत. सहजीवनाचे जोडीदारही अनेकदा भिन्न स्वभावाचे, म्हणजे काय तर दोन टोकाचे असतात. पण आपलं जमतं म्हणून मैत्रीचे पूल जोडणाऱ्या नात्यापेक्षा आपण वेगळे आहोत तरीही आपलं जुळतंय असं म्हणत नाती सांधणारी दोन वेगळ्या टोकाची माणसं खऱ्या अर्थानं प्रगल्भ असतात. एक शांत तर एक रागीट, एक बोलका तर दुसरा अबोल, मितभाषी. एकाला घरातून बाहेर पडायचा कंटाळा तर दुसऱ्याचा पाय घरात ठरतच नाही. इथंपासून ते एक स्पष्ट वक्ता तर दुसरा न बोललेलं बरं असं म्हणणारा, एक फटकळ तर दुसरा समजूतदार, एखादा ओठात एक आणि पोटात एक असा नसणारा तर दुसरा पक्का आतल्या गाठीचा. भिन्न स्वभावाच्या नमुन्यांना काही तोटा नाही बरं. कौटुंबिक आणि वैवाहिक नात्यात तर अशी दोन टोकं असलेल्यांना आयुष्यभर एकत्र राहावं लागतं. तेव्हा हीच दोन टोकं सामंजस्यानं नाही सांधली तर सुखदुःख होणं शक्यच होणार नाही. एखादा सुखाचा मणी, एखादा दुःखाचा मणी, कधी नाराजीचा तर कधी तडजोडीचा मणी, कधी हौसमौजेला मुरड घालण्याच्या प्रसंगाचा तर कधी आनंदानं उधाणलेल्या क्षणाचा, हे सगळे मणी होऊन आयुष्यातील विखुरणाऱ्या मण्यांची माळ बनवायची असेल तर अशी दोन टोकं सांधता आली आणि वेगवेगळ्या स्वभावातून एकत्र येणाऱ्या माणसांना कधी एक पाऊल मागं तर कधी एक पाऊल पुढं घेत टोकं सांधता आली तर आयुष्य खूप सुंदर आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण दोन टोकं हा अनुराधा कदम यांचा ललितबंध ऐकलात. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: स्फूर्ती दही वाटीभर,
3: थंडावा पोटभर,
2: उन्हाळा असो वा उपवास,
3: स्फूर्ती दही एकदम खास.
1: स्फूर्ती. श्रोते हो, 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. डॉक्टर सविता थोरात, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांनी दिलेला संदेश ऐकूया.
4: निष्क्रिय धूम्रपान. निष्क्रिय धूम्रपान म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात 30% तंबाखूचा धूर जातो आणि 70% धूर हा वातावरणात सोडला जातो. आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्ती या नकळतपणे हा जो धूर आहे तो सेवन करतात, यालाच निष्क्रिय धूम्रपान म्हणतात. आणि त्यामुळे जरी प्रत्यक्ष सेवन नाही केलं तरी निष्क्रिय धूम्रपानामुळे त्यांच्या आरोग्यावरही तेवढेच दूरगामी दुष्परिणाम त्या व्यक्तींच्या आरोग्यावरही होतात.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
6: अरे शिरप्या तुझा आवाज का वधर नाही इतका सुधारला रे।
3: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
6: रेडू आम खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
6: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
6: निपटायचं।
3: अक्षी रेडिओ
6: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हण ना।
7: अरे तुमच्यात सामी

0: श्रोते हो, सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले.

0: दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल चार दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
1: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
0: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलोसाठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

0: आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1 लाखाहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्न पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली असून उद्यापासून तत्काळ ही माफी लागू होणार आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे. हंगामाव्यतिरिक्त लागू होणाऱ्या या माफीमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासाठी आगळीवेगळी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे. मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे 4 टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
6: काळजी करू नकोस, थंड हो.
5: कसं काय?
6: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
5: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
6: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
5: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
7: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
8: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
7: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
8: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02-31-2444-261.
1: श्रोते हो, अवश्य ऐका अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7 वाजून

0: 25 मिनिटांनी दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50 आणि चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून। श्रोतेहो, आज आहे 31 मे, जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन। यानिमित्त ऐकूया डॉक्टर सरिता थोरात, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांनी दिलेला संदेश।
1: भारतामध्ये प्रत्येक वर्षाला 24,000 करोड रुपयांचा तंबाखू विकला जातो आणि भारत सरकारचे सुमारे 27,000 करोड रुपये तंबाखूमुळे होणाऱ्या आजारावरच्या उपचाराला खर्च होतात। याचाच अर्थ जेवढा खर्च आपल्या तंबाखू सेवनावर होतो त्याच्याही पेक्षा जास्त खर्च हा तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारासाठी लागतो।

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांविषयी आज सकाळी 8:15 रुचिरा मसाले खवैयेगिरी हा प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 कायद्याविषयी बोलू काही या अंतर्गत ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती, सकाळी 10:00 गप्पा गाणी या कार्यक्रमात तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आमचा गप्पा गाणी हा कार्यक्रम, आणि सकाळी 10:30 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. यानंतर ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी.

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1 ते 5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी

0: गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशा बाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग भूगोलाची नोंद आहे, तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 ला प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत, याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 ला प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे, तिथून ते पहलवी साहित्य आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे, इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 ला प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत.
1: आता आपण ओळीनं पाहायला गेलो तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात, याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशाप्रकारे असते जसं अलंकार आहेत वगैरे याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार, तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
0: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
1: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 ला हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
0: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
1: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली

0: आहे.
1: मॅडम, आता तुम्ही सातव्या खंडाचं सांगितलं, असंच आठव्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
0: आठव्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल. आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत. आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी, आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत, म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे, त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे, नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याची कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या आठव्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि नवव्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: नवव्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो. पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्रातील ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पती शास्त्राची आहे, पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण नवव्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा दहावा खंड,
0: याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे, पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक वॉटर असं एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे, जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ते आपल्याला तिथेच कळते, म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्ण, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे, किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की तो एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यात पतंग असतो, उडवणारा तो
1: आकाशात उडतो,
0: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येतं की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग दोन कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग तीन आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान

0: ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला.
0: मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर मराठी विश्वकोश .org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्ले देखील पाहायला मिळतील, किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्च मध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचार विनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
1: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 7:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतं.

श्रोते हो, ही होती राणी वर्मा यांनी गायलेली रचना. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाड लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला
3: श्रोतेहो आज आहे 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन तेव्हा ऐकूया डॉक्टर सरिता थोरात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांनी दिलेला संदेश
4: तंबाखूमध्ये निकोटीन असतो जो तंबाखूची सवय लावणारा मुख्य घटक आहे आणि त्यामुळे तंबाखूवरील व्यक्तींचं शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व वाढतं निकोटीनचा एक थेंबही मनुष्याला मारू शकतो निकोटीन व्यतिरिक्त तंबाखूमध्ये 4000 पेक्षा जास्त विषारी रसायने असतात आणि जी मनुष्याला हानिकारकच ठरतात
3: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण सकाळचे 7:50 आणि 25 सेकंद झाली आहेत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
5: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा
6: दिशा भविष्यातील शिक्षणाची
7: श्रोतेहो नमस्कार दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून
8: मागील भागात आपण सायन्स मधल्या स्पेशल इंजिनिअरिंग मेडिकलच्या परीक्षांच्या बद्दलच्या काही गोष्टींना चर्चा करायला सुरुवात केलेली होती टेक्निकलमधलं करिअर जेव्हा तुम्ही ठरवता आणि त्यावेळेस मी ह्याही गोष्टी स्पष्ट उल्लेख केला होता की आपल्याला काय करायचंय याचे निर्णय आपण अगोदर घेऊन त्याप्रमाणे कोर्स निवडलं पाहिजे अन्यथा मग निर्णय थोडे वेगळे राहतात आणि आपण काम किंवा विचार थोडा वेगळा असतो आणि आपण अभ्यास वेगळा करत राहतो त्यामुळे स्टेट लेवलच्या ऍडमिशनसाठी पूर्णपणे सीईटीचा फोकस जेईचा फोकस नॅशनल लेवलच्या ऍडमिशनसाठी आयआयटीसाठी ॲडव्हान्सचा फोकस हे 3 टप्पे फार महत्वाचे आहेत यामध्ये थोड्याशा ज्या ॲव्हरेज गोष्टी आहेत त्या आपण कायम म्हणजे प्रत्येक पालकांच्या मनात बऱ्याचदा प्रश्न असतात स्पेशली परीक्षेची तयारी करत असताना की जेईची परीक्षा तयारी सुरू केली आणि समजा तेवढा स्कोर नाही आला तर नॅशनल लेवल ऍडमिशन मिळणार नाही आणि मग तिथंही ऍडमिशन नाही स्टेटला ऍडमिशन नसेल तर मग

0: विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. एका अर्थानं हा विचार तसा योग्य आहे, परंतु तयारी करताना हे आता महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की 11वी 12वीची तयारी ही इंजिनिअरिंगचं फाउंडेशन आहे हे पक्क लक्षात ठेवा. जसं 8वी 9वी 10वीला जर काही नॅशनल लेवलच्या काही परीक्षांची तयारी केली असती तर नक्कीच 11वी 12वीच्या या जेई किंवा नीटच्या परीक्षांना थोडी तयारी करताना सोपं जातं. तसंच सेम आहे की 11वी 12वीचं तुमचं फाउंडेशन खूप चांगलं झालं तरच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा बेस तुमचा उत्तम होणार आहे. आपण पहिल्यांदा आपण टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगच्या ब्रांचबद्दल तयारीबद्दल बोलूया. तर 11वी 12वी तयारी करताना ज्या पालकांना असं वाटतं की मला जेई करायची का सीईटी करायची, याच्यासाठी एक स्पष्ट आणि क्लिअर उल्लेख आहे की जर का विद्यार्थ्यांचे मार्क बऱ्यापैकी 70-75% अभाव असतील आणि त्याचं मॅथ्स आणि इंग्लिश उत्तम असेल किंवा ठीकठाक जरी असेल तरी त्याला जेईची तयारी सुरू करायला हरकत नाही. पहिल्या वर्षभरामध्ये जेईची पूर्ण तयारी व्यवस्थित करू देत. यामध्ये जर का असं वाटलं की स्कोर थोडा कमी येतोय किंवा तेवढा अपडेट होत नाही तर मग 12वीला गेल्यानंतर तो सीईटीला स्विच झाला तरी चालू शकेल तिथं. याचा दुसरा उद्देश असा की जेईची प्रिपरेशन करत असताना सिलेबसचा कंटेंट असेल, पेपरचं प्रिपरेशन असेल किंवा थोडासा टफनेस असेल याला विद्यार्थी आतापासून तयार होतो. बॉडी क्लॉक चांगलं स्ट्रॉंग सेट होईल, लेवल ऑफ क्वेश्चन्स थोडेसे स्ट्रॉंग सेट होतील आणि त्याच्यामुळे मुलांचं बेसिक्स अतिशय उत्तम होण्याला मदत होईल आणि त्याचा फायदा त्यांना पुढच्या इंजिनिअरिंगच्या अर्थाने नक्की होऊ शकेल. याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की 11वी 12वी करताना फक्त आता परीक्षा म्हणून ते बघू नका, आता करिअरचं फाउंडेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही फक्त सीईटीची तयारी सुरू केली तर असं होणार नाहीये का, तर असंही नाहीये. सीईटीची तयारी करताना तुम्ही डेडिकेटेड सीईटीची तयारी 100% करा, परंतु ज्यादाच्या सर्वासाठी तुम्ही जेई लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिसला घेतले पाहिजेत. एकतर कोर्स स्वतः जेईचा स्टार्ट लावा आणि जेईची प्रिपरेशन सुरू करा किंवा जेईच्या लेवलच्या क्वेश्चन्सवर उतरून तुम्ही त्याचा डेली प्रॅक्टिस करा, असं एक कुठली तरी गोष्ट घडली पाहिजे. त्यामुळे फोकस सीईटीला ठेवला तर नक्की करू शकाल तुम्ही, पण सोबत जेईच्या लेवलच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस स्टडी मटेरियल फॉलो करायला पाहिजे. आणि जर ते शक्य होणार नसेल तर डिरेक्टली जेईचा कोर्सनी स्टार्ट करा, एक वर्ष चेक करा आणि मग दुसऱ्या वर्षाला तुम्हाला स्विच करायचं असेल तर करू शकाल. कारण सीईटीसाठीचा अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्याच्यातला 20% अभ्यासक्रम 11वीच्या सिलेबसवर आणि 80% हा 12वीच्या सिलेबसवर असल्यामुळे तुम्हाला फार डिले होणार नाही सीईटीची तयारी करायला, पण प्रिपरेशन मात्र बेसिक होऊ शकेल. ऍडव्हान्स बाबत मात्र असं नाहीये. ऍडव्हान्स बाबत हे मात्र नक्की आहे की तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच जेई मेन्स बरोबर ऍडव्हान्सची तयारी करावी लागेल. म्हणजे प्रश्नांची तो ती लेवल असेल, स्टडी मटेरियल असेल, ज्याचा सराव असतील, डाऊट असतील, हे सगळे त्या लेवलनी करा. याचा अर्थ आता असा होतोय की इंजिनिअरिंगची प्रिपरेशन करताना तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड न करता करिअरचं फाउंडेशन म्हणून ती तयारी करायचा प्रयत्न करा. त्याचसोबत दुसऱ्याही काही गोष्टी आहेत की जसं जेई नॅशनल लेवलची तयारी करताना भारतातल्या इतर सुद्धा ज्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत त्याही सगळ्या परीक्षांच्या त्याच्याही सगळ्यांच्या ऍडमिशन्स हे वैयक्तिक त्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमावर किंवा त्यांच्या टेस्टवर किंवा जेईच्या मार्कांवर होतात. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स होत राहतील, तयार होतील तिथं. अशा पद्धतीनं प्रिपरेशन सुरू करा. पुढील भागात आपण थोडे थोडे याच काही कॉमन प्रश्नांवर चर्चा करत जाऊया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलं. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर पण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

अगदी तळायच्या वेळी बटाटा पालक मिश्रणात कॉर्नफ्लोअर मिसळून घ्यायचा आणि यामध्ये एक एक केळ बुडवून तळायचं आणि सॉस बरोबर सर्व्ह करायचं। तर असे हे पालक बनाना कबाब एक वेगळी रेसिपी आहे, ती करून बघायला हरकत नाही। मंडळी, मोदक तर सर्वांनाच आवडतात हो, पण आता जी मोदकाची रेसिपी आपण ऐकणार आहात ती काहीशी वेगळी आहे, ज्याचं नाव आहे खमंग मोदक। आता हे खमंग मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आधी जाणून घेऊया। तर खमंग मोदक बनवत असताना सारणासाठी लागणारं साहित्य, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटीभर खवलेलं ओलं खोबरं, मुठभर चिरलेली कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, मीठ साखर चवीप्रमाणे आणि 1/2 चमचा लिंबूचा रस। आता कव्हरसाठी साहित्य, 2 वाट्या तांदळाची पिठी, 1 मोठा चमचा तेल, 1/2 चमचा मीठ, 1 छोटा चमचा मैदा। आता सारणाचं जे साहित्य आपण घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, खवलेलं ओलं खोबरं, मुठभर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, मीठ साखर आणि 1/2 चमचा लिंबूचा रस, हे मिश्रण एकत्र करून त्यापासून सारण करून घ्यायचं। आता एका मोठ्या पातेल्यात 2 वाट्या पाणी उकळून घ्यायचं, त्यात मीठ आणि तेल घालायचं, उकळी आली की मग तांदळाची पिठी यामध्ये घालायची आणि कलथ्यानं नीट ढवळून घ्यायचं। पिठी टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि ढवळल्यावर झाकण ठेवायचं। 2-3 मिनिटांनी गॅस बंद करून तसंच झाकलेलं पातेलं 10 मिनिटं राहू द्यायचं। मग नंतर तेल पाणी हाताला लावून ती उकड चांगली मळून घ्यायची आणि लिंबाएवढे गोळे घेऊन त्याची पारी बनवायची। त्यात सारण भरून त्याचे मोदक बनवायचे आणि इडली किंवा मोदक पात्रामध्ये हे खमंग मोदक उकडून घ्यायचे। गरम गरम मोदक सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खूपच छान लागतात। तेव्हा एरवी नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर खमंग मोदक जरूर करून बघा। श्रोते हो, खवईगिरी या कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया केकचा एक हटके प्रकार, मिक्स व्हेजिपल्सी केक। पुन्हा एकदा नाव सांगते, मिक्स व्हेजिपल्सी केक। आता याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय नीट लक्ष देऊन ऐका। 100 ग्रॅम लाल भोपळा, 1/2 किलो मटार, 1 गाजर, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा आलं किसलेलं, 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा तीळ, 1/2 चमचा प्रत्येकी मोहरी, हळद, बेकिंग पावडर, 1 वाटी तेल, 1 वाटी तुरीची डाळ, 1/2 वाटी चण्याची डाळ, 1/2 वाटी उडदाची डाळ आणि 1/2 वाटी तांदूळ, तसंच 2 चमचे घुसळलेलं दही। तर हे झालं साहित्य मिक्स व्हेजिटेबल्सी केक तयार करण्यासाठी। आता याची कृती कशी आहे ती जाणून घेऊया। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालायची, 6 ते 7 तासांनी चाळणीवर मिसळून मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची। पाणी शक्यतो यामध्ये घालू नये, भज्याच्या पिठापेक्षा घट्ट असं हे पीठ पाहिजे। त्यामध्ये भोपळा गाजर किसून घालायचं आणि मटार वाफून घालायचे, शेंगदाण्याची भरड कूट घालायची, तसंच आलं मिरची मीठ वाटून घालायचं आणि मग दही हळद घालून मिश्रण नीट हलवून घ्यायचं म्हणजेच फेटून घ्यायचं। आता तेल गरम करून त्यात हिंग मोहरी आणि तीळ टाकून घ्यायचे, तडतडल्यावर मिश्रणात ही फोडणी ओतायची, त्यात बेकिंग पावडर टाकून मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि एका भांड्याला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि 350 डिग्री सेल्सिअसवर साधारणपणे 1/2 तास हा केक बेक करायचा। झाल्यावर वरून कोथिंबीर पेरून त्याचे तुकडे करून द्यायचे। श्रोतेहो, यानंतर खवईगिरी या कार्यक्रमातली शेवटची रेसिपी आहे नॉनव्हेज प्रेमींसाठी अंड्याचे आप्पे।
तर हे अंड्याचे अप्पे बनवत असताना

0: साहित्य काय काय घ्यायचं आहे? एक कप ताज्या ब्रेडचा चुरा घ्यायचा आहे, चार अंडी, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, दोन मिरच्या, मुठभर कोथिंबीर, चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, मीठ एक चमचा, तेल अर्धा चमचा आणि हवी असल्यास मिरपूड. आता या साहित्यापासून अंड्यांचे अप्पे कसे बनवायचे? तर अंडी फोडून छान फिटून घ्यायची, त्यात कांदा, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, मीठ आणि मिरपूड घालायची, ब्रेडचा चुराही घालायचा. आता हे सगळं मिश्रण नीट हलवून घ्यायचं. साधारण इडलीच्या पिठाएवढं घट्ट हे मिश्रण असायला हवं. जर पातळ वाटलं तर थोडासा कांदा आणि ब्रेडचा चुरा यामध्ये आपण घालू शकता. आणि मिश्रण खूपच घट्ट वाटलं तर पाव कप दुधाचा वापरही आपण करू शकता. आता अप्पे पात्रामध्ये पाव चमचा तेल घालून त्या कप्प्यात मोठा चमचाभर मिश्रण घालायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटं हे अंड्याचे अप्पे शिजू द्यायचे. नंतर झाकण काढून सगळ्या अप्प्यांवर थेंब तेल घालायचं आणि पलटून पुन्हा एकदा 1-2 मिनिटं ते भाजून घ्यायचे आणि मग तयार अप्पे सॉस बरोबर सर्व करायचे. मंडळी, सरते शेवटी आजच्या काही कुकिंग टिप्स जाणून घेऊया. शक्यतो फ्रीजवर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत. फ्रीजची सुद्धा एक शेल्फ व्हॅल्यू म्हणजे पदार्थ टिकवण्याची क्षमता असते. म्हणून एकाच वेळी अनेक भाज्या भरून यामध्ये ठेवू नयेत. फडक्यानं एखादं सौम्य क्लिन्झर वापरून फ्रीज पुसून घ्यावा. तेव्हा श्रोते हो, याबरोबरच आजच्या रुचिर मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात मी तुमची खवय्या मैत्रीण निर्मला तुमची रजा घेते आणि पुन्हा भेटते पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सकस खात रहा आणि आनंदी रहा. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून. आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हटलं म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी, पुलाव, मसाले, भात, प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: श्रोते हो, रुचिरा मसाले खवय्येगिरी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जून पर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं.

चार दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात, यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे, तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताबहू मिस्क समारंभ

0: काळात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: जीवनविद्या सांगते की शुभ इच्छा केल्यानं माणसाच्या मनस्थितीचं झपाट्यानं परिवर्तन होत राहतं.

आणि त्याची परिणिती माणसाची परिस्थिती आमूलाग्र सुधारण्यात होते. त्याचप्रमाणे नित्य शुभ इच्छा करीत राहण्यानं माणसाच्या बहिर्मनाचं शुद्धीकरण होत होत अंतर्मनाचं उदात्तीकरण होऊन त्याचं रूपांतर दिव्य मनात होतं. आता आपण शुभ बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळं आणि तो समाजात नित्य राहत असल्यामुळं त्याचे संबंध इतर अनेक माणसांबरोबर येत असतात. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक माणसात सद्गुण आणि दुर्गुण असतात. सद्गुणांकडे दुर्लक्ष करून दुर्गुणांवर डोम कावळ्यासारखी टोच मारित राहणं फार सोपं असतं. सर्वसामान्यपणे माणसं हेच करत असतात. परंतु दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून राजहंसाप्रमाणे माणसांच्या सद्गुणांवर नजर स्थिर करणं आवश्यक असतं. सर्वसामान्य माणसांना हेच जमत नाही. याचं मुख्य कारण तसं करण्याची शिकवणच दिली जात नाही. चार पुरुष किंवा चार बायका एकत्र जमल्या की बघा, आपण चौकडी असं म्हणतो ना, त्याप्रमाणे चार पुरुष किंवा चार बायका एकत्र जमल्या की दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यात ते अगदी सहज रमतात आणि रंगतात. परंतु हीच माणसं दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करण्यात रंगून गेलेली आहेत असं चित्र कधीच दिसत नाही. म्हणून डोमकावळे न होता राजहंस होण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. वास्तविक प्रत्येक माणसानं इतरांच्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे. इतरांनी केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली पाहिजे आणि इतरांबद्दल चांगलंच बोलण्याची सवय ठेवली पाहिजे. यासाठी अट्टाहासानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि असं करणं माणसाला जर शक्य झालं तर त्याला जीवनामध्ये यश, कीर्ती, संपत्ती आणि शांती प्राप्त होणं निसर्ग नियमांनुसार अटळ आहे. आता आपण शुभ आचार करणं म्हणजे काय ते पाहूया. समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसावर समाजाचं ऋण असतं. समाजाचं हे ऋण फेडणं प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं. या कर्तव्य धर्माचं जो पालन करत नाही तो देवाच्या दरबारामध्ये चोर ठरतो. ज्याची जशी कुवत आणि ताकद असेल त्याप्रमाणे माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. अन्नदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान, धनदान वगैरे शुभ कर्म करून माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. शक्य होईल तेवढी इतरांना मदत करणं, सहकार्य देणं, इतरांचा आवर्जून मानसन्मान करणं अशी शुभकर्म करून माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम, मग ते काम कुठल्याही प्रकारचं असो, ते आवडीनं, प्रामाणिकपणे, उत्कृष्टपणे करण्यानं माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. आपल्या कुटुंबाचं म्हणजेच माता, पिता, पत्नी, मुलं यांचं योग्य रीतीनं पालन पोषण आणि रक्षण करणं, त्यांना सुख समाधान मिळेल अशा प्रयत्नात राहणं आणि मुलाबाळांना उत्तम प्रकारचं शिक्षण देऊन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना राष्ट्राचे उत्कृष्ट नागरिक बनवल्यानं माणसाला समाजाचं ऋण उत्तम रीतीनं फेडता येतं. असे शुभ आचार केल्यानं माणसाचा आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा दोघांचाही उत्कर्ष आणि उन्नती साधली जाते. थोडक्यात प्रचलित असलेली मूर्तीपूजा म्हणजे प्रत्यक्षात माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या मूर्तीचं पूजन होय. अशा तऱ्हेची मूर्तीपूजा उपासनेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ठीक आहे. परंतु ही प्रचलित मूर्तीपूजा करण्यातच देवाची भक्ती किंवा उपासना आहे आणि जन्मभर तेच करीत राहण्यातच आपलं कल्याण आहे या खोट्या समजुतीच्या आहारी अनेक तथाकथित भक्त आणि धर्ममार्तंड जातात

0: ही मोठी खिदाची गोष्ट आहे. कवायती स्वरूपाचे कष्टिक, खर्चिक आणि वेळ काढू असे विविध प्रकारचे निरर्थक कर्मकांड आणि व्रतवैकल्य जन्मभर करीत बसण्यात परमेश्वराची भक्ती, उपासना किंवा धर्म आहे अशी लोकांची फार मोठी अंधश्रद्धा आहे. काय गंमत आहे पा, माणसानं प्रयत्नपूर्वक देवाच्या पातळीवर जाण्याऐवजी तो देवालाच स्वतःच्या पातळीवर खेचून आणण्याचा प्रयत्न करतो, या प्रकाराला काय म्हणावं. वास्तविक या आधी म्हटल्याप्रमाणे तथाकथित मूर्तीपूजेचं वर्म आणि खऱ्या धर्माचं नेमकं मर्म वेगळंच आहे. आणि ते म्हणजे अशा तऱ्हेची तथाकथित पाषाणाची मूर्तीपूजा प्राथमिक अवस्थेत काही काळ केल्यानंतर परमेश्वराच्या खऱ्या मूर्तीपूजेकडे झेप घेणं हे होय. या संदर्भात संतांची शिकवण सुद्धा सुस्पष्ट आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जा किंवा सगुण भक्ती करता करता निर्गुण स्वरूपाच्या भक्तीकडे वळा असं संत लोकांना आवर्जून शिकवतात. शिवम भूत्वा शिवम यजेत हे शास्त्रवचन प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात स्पष्टपणे सांगतात, ते सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निजदेव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. हरिपाठात माऊली सांगतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. आता ज्या नामदेव महाराजांच्या नावावर काही दंतकथा प्रसिद्ध आहेत, ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज कसल्याही प्रकारची भीडभाड न बाळगता स्पष्ट शब्दामध्ये काय सांगतात ते पहा. दगडाचा देव मानिला ईश्वर, परी तो साचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पुरवितो, तरी का भंगतो आघाताने. पाषाण देवाची भक्ती जे करीती, सर्वस्वी मुकती मूढपणे. पत्थराचा देव बोलतो भक्ताते, सांगती ऐकती दोघेही मूर्ख. द्वादशीचे दिवशी झाला उपदेश, देवाविण ओस स्थळ नाही. तो देव नाम्या हृदयी दाविला, खेचराने केला उपकार. जीवनविद्या सुद्धा स्पष्ट शब्दात सांगते, निर्गुणाची उपासना करण्यात जी मौज आहे, ती मौज सगुण उपासना करण्यात नाही. संतांना अभिप्रेत असलेली निर्गुण उपासना ही दोन प्रकारची असते. पहिला प्रकार म्हणजे व्यतिरेकात्मक अव्यक्त स्वरूपाची निर्गुण उपासना, आणि दुसरा प्रकार म्हणजे अन्वयात्मक विश्वरूप व्यक्त देवाची उपासना. अव्यक्त निर्गुण स्वरूपाची उपासना आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात आहे, आणि तेच आत्मस्वरूप विश्वामध्ये व्यापून राहिलेलं आहे अशा बोधात जीवन जगणं म्हणजे विश्वात्मक देवाची उपासना होय. याचाच भावार्थ असा की परमेश्वरी व्यवस्था विश्वात सर्वत्र असून त्या व्यवस्थेचं भान घेत घेत जीवन जगणं हीच परमेश्वराची खरी उपासना होय. उत्कृष्ट सिद्धांत सांगून सुरेख बोध करताना तुकाराम महाराज सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आणि म्हणून जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी मूर्तीपूजा माणसांनी एकमेकांना सुखी करण्यात आहे, तर एकमेकांना दुःखी करण्यात अधर्म आणि मूर्तीभंजन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रुतेहो प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: स्फूर्ती दही वाटीभर,
2: थंडावा पोटभर,
1: उन्हाळा असो वा उपवास,
2: स्फूर्ती दही एकदम खास.
3: स्फूर्ती
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
9: IS मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
10: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
9: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
10: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131424461.
11: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
12: काळजी करू नकोस, थंड हो.
11: कसं काय?
12: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
11: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
12: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
11: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
0: श्रोतेहो आज आहे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वापगावकर यांचं जन्मदिन. तेव्हा ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातली आशालता वापगावकर यांनी गायलेली ही पदरचना.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: बाबा
1: आणा
0: 3,000
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है?
0: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: श्रोते हो, अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून.
4: आज तर पार्टी हवी.
5: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
4: पिझ्झा पार्टी.
5: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
6: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
4: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
5: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
6: RBI सांगते. जाणकार बना, सतर्क.

श्रोते हो, हे होतं मोहम्मद रफी यांनी गायलेलं संगम या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भरत व्यास यांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं तेरे मेरे सपने या चित्रपटातलं नीरज यांचं गीत, संगीत ST परमन यांचं.

श्रोते हो, हे होतं मोहम्मद रफी यांनी गायलेलं तिसरी मंजिल या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे गोरा और काला या चित्रपटातलं.

0: श्रोतेहो, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9:30 असलेत.
2: कायद्याविषयी बोलू काही,

0: श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एखाद्या शहराचा विकास होतो म्हणजे तिथे अनेक सोयी सुविधा आपल्याला मिळायला लागतात, पण त्याच वेळी त्या सोयींचा उपभोग घेताना अनेक समस्या सुद्धा येतात आणि अशा समस्यांसाठी अनेक कायदे सुद्धा तयार होतात. तर याच विषयाची आपण आज माहिती घेणार आहोत, कायदा आणि शहर विकास. श्रोते हो, ही माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे सर. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. नमस्कार श्रोते हो. मंडळी, नगर विकास आणि कायदा हा एक महत्वाचा भाग आहे. कोणत्याही शहराचा विकास होत असताना विविध कायद्यांचा त्याला किती उपयोग होतो हे आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या भागामध्ये शहर म्हणजे काय, कायद्याची भूमिका कोणती आहे, टाउन प्लॅनिंग ऍक्ट काय आहे या विषयाची माहिती घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांना. सर नमस्कार, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्ते.
0: आपण जेव्हा हा विचार करतो तेव्हा पहिला प्रश्न असा मनात येतो की कायदा शहराकडे कसा बघतो, अर्थात त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून शहर म्हणजे काय.
1: आता कायद्यामध्ये अशी शहराची व्याख्या दिलेली नाही, पण ज्या अर्थी आपण जे कायदे पाहतो शहराशी संबंधित किंवा शहरांच्या प्रश्नाशी संबंधित जे कायदे आहेत त्यावरून आपल्याला एक सर्वसाधारण सोपी सुटसुटीत अशी व्याख्या आपल्याला करता येईल. म्हणजे माणसाचा आर्थिक स्तर आणि जीवनमान सुधारण्यासाठी लोकसंख्या ज्या ठिकाणी केंद्रित होते, एकत्रित होते, ते म्हणजे शहर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पॉप्युलेशनचं कॉन्सन्ट्रेशन हा आणि ते सुद्धा कटल्या कारणासाठी तर जीवनमान सुधारण्यासाठी हे लोक इकडं एका बाजूला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी येतात, शक्यतो ग्रामीण भागाकडून वेगळ्या ठिकाणी येतात. ते ज्या ठिकाणी जातात त्याला आपण शहर असं म्हणू शकतो. आता तांत्रिक निकष काही आहेत, म्हणजे लोकसंख्येचं म्हणजे सेन्ससचं एक लोकसंख्या अमुक एकापेक्षा जास्त झाली तर त्याला आपण शहर म्हणतो, म्हणजे काही नगर म्हणतो, शहर म्हणतो, टाऊन म्हणतो आपल्या इंग्लिशमध्ये. किंवा बिझनेस ओरिएंटेशनने अशी एक व्याख्या केली गेली आहे की नॉन ऍग्रीकल्चरल किंवा नॉन फार्मिंग एरियाजमध्ये, म्हणजे कसं की इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर, नंतर ट्रेड सेक्टर, ह्याच्यामध्ये कॉमर्स, वाणिज्य या प्रकारांमध्ये जास्त गुंतवणूक करून जास्ती विकास साधला जातो, जेणेकरून तो लवकर विकास साधला जातो. अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी लोकसंख्येचं एकत्रीकरण होतं त्याला आपण शहर.

0: असं म्हणतो.
1: सर, आता तुम्ही बोलताना म्हणलात की शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेट होते, तर यामध्ये कायद्याची नेमकी भूमिका काय असं तुम्हाला वाटतं?
0: हा, थोडासा आपला एक व्यापक थोडासा विचार करायचा जरा जर लक्षात येतं आपल्याला की पूर्वी आपण ऐकतो की ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आपला भर जास्त होता. म्हणजे गांधीजींनी आपल्याला ग्राम विकासाची संकल्पना मोठ्या प्रमाणावरती कशी राबवायची त्याची मूळ संकल्पना काय हे आपल्याला सांगितलं. गाव हा आपल्या सगळ्या भारताचा आत्माच, परंतु हे साधारणपणे 30-35-40 वर्ष चाललं, म्हणजे 1950 पासून साधारणपणे 80-85-90 पर्यंतची गोष्ट. दुसरा खालखंड जो आहे 1985-90 नंतरचा, तो मात्र शहर केंद्रीय विकास, शहराकडे बघणं गरजेचं वाटू लागलं. कारण का तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण आपल्या शहराकडे बघायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची ग्रेडेशन काय आहे हे बघायला पाहिजे. याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली की शहरावरती जास्त भर दिला पाहिजे, शहरी व्यवस्था आपण जास्त भर दिला तर त्याचे आपल्याला लाभ मिळू शकतात. त्याचाच टप्पा म्हणून म्हणजे आपण म्हणतो ना इतके ट्रिलियन इकॉनॉमी व्हायला पाहिजे, तर ही सगळी ग्रामीण विकासातून होईल असं आपल्या देशाला वाटत नाही. त्यामुळे त्या दोन्ही याच्यामधून बॅलन्स करत करत शहरावरती जास्त भर दिला तर ते आपल्याला जास्त वाटू शकतं. त्याच्यामध्ये पहिला भाग म्हणून 1992 संविधानामध्ये 74वी दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती आपण ज्याला म्हणतो ती दुरुस्ती केली गेली. आणि त्याच्यामधून असं म्हटलं की नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना त्यांच्या शहराच्या नियोजनाचे अधिकार दिले जावेत. म्हणजे हे कायदेशीर तरतूद जी म्हणतो आपण ना, ती ही पहिली संविधानात्मक पातळीवरची पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की 92 साली हे झालं. काय झालं की ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनानं अधिकार दिले आणि सांगितले की तुमचा विकास तुम्ही स्थानिक पातळीवरती करा. हे थोडंसं लोकशाहीकरण आहे, म्हणजे डेमोक्रेटायझेशन ऑफ अर्बनायझेशन प्रोसेस, की त्यामुळे लोकांना ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता आलं. कुठेतरी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बसून हे निर्णय घेतले जातात, त्याच्याऐवजी आता ते स्थानिक पातळीवरती माझा आमदार, माझा नगरसेवक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल आणि माझे ऍस्पिरेशन आकांक्षा ज्या आहेत त्या त्याच्यापर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात अशी त्याला खात्री वाटायला लागली. त्यामुळे हे थोडंसं डेमोक्रेटायझेशनची ही प्रोसेस झाली असं म्हणायला हरकत नाही.
1: सर, तुम्ही आत्ता सांगितलं, या व्यतिरिक्त आणखीन काही कायद्यांचा उल्लेख यासाठी आहे का?
0: आता शहराच्या संदर्भाने बघायला गेलं तर जे काही कायदे आपले अस्तित्वात आज आहेत त्यातले जवळजवळ 75% जास्त कायदे हे या शहरीकरणाच्या प्रक्रियेचा परिपाक म्हणून निर्माण झालेले कायदे आहेत. हे आपल्या लक्षात येईल, म्हणजे जे काही कायदे आहेत त्याच्यामधले हे एवढं मोठं प्रमाण त्याच्यामधलं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कायद्याचं किती इन्व्हेस्ट केले कायद्यानं हे सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे जसं की आता एखादा ग्रामीण भागातून एक गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय माणूस किंवा मध्यमवर्गीय माणूस हा शहराकडे जातो तर पहिला प्रश्न काय असतो की भाड्याचं घर किंवा स्वतःचं घर हा भाग असतो. तर त्याच्यासाठी मग आपल्याला पूर्वी जे शहरामध्ये जमिनीचा प्रत्येक तुकड्यावरती एक स्वतंत्र बंगला, स्वतंत्र घर अशी जी संकल्पना होती ती परवडणार नाही, कारण छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर अनेक जण येणार आहेत आता. त्यामुळे जी हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट होती त्याच्यामध्ये आता व्हर्टिकल डेव्हलपमेंट झाली. शहर जशी वाढायला लागली तशी एकाच्या डोक्यावरती दुसरा मालक, त्याच्या डोक्यावरती तिसरा मालक, असे अनेक मजल्यांची बिल्डिंग. म्हणजे तिथं एक वेगळा कायदा त्याच्यासाठी करणं गरजेचं वाटलं. त्याच्यानंतर ती बरेच वर्ष झाल्यानंतर त्याचा रिडेव्हलपमेंटचा कायदा, ज्याच्यामध्ये पुन्हा बिल्डर काहीतरी फसवणार म्हणून पुन्हा रेरा कायदा, म्हणजे हे सगळे शहरीकरणाशी संबंधित निगडीत असे एका प्रकारचे कायदे झाले. दुसरा भाग म्हणजे ह्या सगळ्या मध्यम वर्गाच्या लोकांसाठी किंवा श्रीमंत लोकांसाठी जी सेवा देणारे वर्ग जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ वॉचमन असेल, आपल्या घरी काम करणारे कामगार असतील, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार असतील, हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी, बरोबर, असा जो सेवा वर्ग थोडक्यात आहे, हॉस्पिटल्समध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, तर हा जो सेवा वर्ग आहे यांचा काही विचारच केला नाही पूर्वीच्या काळामध्ये. यांचं राहण्याची काय सोय आहे, तर एक अलोकेशन द्यायला पाहिजे होतं की ते दिलं गेलं नाही की बाबा इतके जर मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार असेल त्यांच्या राहण्याची व्यवस्था काय करायची. याच्यातून झालं काय की ते जो ती सापडेल त्या जागेमध्ये ते यायला लागले, मग ते त्याच्यातून अनधिकृत झोपडपट्ट्या गेल्या, मग त्याच्या संदर्भातले कायदे त्यांना रेग्युलराइज करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे, त्यांचं काय करायचं हे कायदे आले. नंतर अतिक्रमण झाली त्याचे कायदे आले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यासाठी बरेच उपाययोजना झाल्या पण त्या थोड्या कमी पडतात असं दिसून येतंय. म्हणजे आता म्हाडानं काही घरांच्या विकास योजना केली, अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो, ते छोट्या छोट्या 25 स्क्वेअर मीटर, 500 स्क्वेअर फूटचे जे बांधकाम असतात त्याच्यामध्ये त्यांनी केलं. तर ह्या सगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुरूच आहेत, पण हे कायद्याच्या याच्यामध्ये खूप गुंतवणूक करावी लागली, कायद्याला खूप लक्ष द्यावं.

0: लागलं या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. दुसरा भाग की आता आपल्याकडे कोल्हापूरच्या अँगलनं जर बघितलं तर आता माणूस जर तो येतो तर इथं जर काम करायचं झालं, त्याला गावामध्ये काम करायचं झालं, तर त्याला यावं लागतं कुठं गिरगाववरून, पाचगाववरून किंवा हळदी राधानगरी रोड इकडच्या भागातून यावं लागतं. म्हणजे एक 10-15-20 किलोमीटरवरनं त्याला यावं लागतं. मग परत त्याचा प्रश्न असा निर्माण होतो की ट्रॅफिकचा प्रश्न, ट्रॅफिक जॅमचा प्रश्न, वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न, म्हणजे हे पुन्हा मग त्यांच्या मुलांची शाळा वगैरे, म्हणजे हे जे वाहतुकीचे प्रश्न आले मग ते पुन्हा कायद्यालाच त्याची दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या शहरीकरणाचा हा इम्पॅक्ट असल्यामुळे त्याला त्याचं जबाबदारी घेणं भाग झालं. त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं की आता तो जिथं परत बाहेरच्या गावी राहतोय समजा, तर तिथं काय ग्रामीण भाग आहे, तिथं हा स्वतःच काहीतरी घर बांधून आता मोठ्या संख्येनं तिथे लोक येतात, मग प्रत्येक वेळेला ती जमीन येणे केली की नाही हे बघितलं जात नाही. मग तो जिथं जमेल त्याला त्या पद्धतीने एकमेकांच्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्टमधून तो काहीतरी स्वतःची 2 गुंठे शेतातलीच जमीन घेतो आणि तिथं घर बांधतो. मग इथं त्याच्यामुळे काय झालं, गुंठेवारीचे कायदे आले, वर बिनशेती चुकीच्या होतात त्याच्या नियमितीकरणाचे कायदे आले, म्हणजे असे काही कायदे पण त्याच्याशी संबंधित, ग्रामीण भागाशी संबंधित पण जे शहरीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित असे पण त्याच्यामध्ये आले, तेही बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय झाली की इंडस्ट्री ही तर मोठं आत्माच आहे शहराचा, तर त्याच्यामध्ये कामगारांचे कायदे आले, नंतर प्रदूषणाशी संबंधित पर्यावरणाचे कायदे झाले, आणि हद्दवाढीचे कायदे म्हणा किंवा हेरिटेज साईटशी संबंधित कायदे, म्हणजे थोडक्यात काहीतरी शहरीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित असे बरेच कायद्यामध्ये कायदा गुंतला गेला आणि बरेचसे कायदे याच्यामध्ये झाले. आणि एक महत्वाचा त्याच्यामधला कायदा झाला की टाऊन प्लॅनिंग, हा जो कायदा आहे हा टाऊन प्लॅनिंगचा कायदा आला. कारण का, तर हे सगळं करण्यासाठी त्याला नियोजन पाहिजे आणि आधीपासून त्याचं काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे, आणि त्यामुळे महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ऍक्ट असा त्याच्यामध्ये तो कायदा आपल्याकडे आला. त्याचं म्हणजे काय की प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम 1966 असा कायदा आला. तो प्रामुख्याने शहराच्या विकासावरती केंद्रित होऊन तो कायदा केला गेला. त्यामुळे अशा स्वरूपाचे हे असे अनेक कायदे ह्या शहराशी संबंधित झालेले आहेत.
1: सर, शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता तुम्ही अनेक कायद्यांचा उल्लेख केला, त्यामध्ये टाऊन प्लॅनिंग ऍक्ट हा एक महत्वाचा कायदा हे लक्षात येत आहे. मग आता यातलं टाऊन प्लॅनिंग म्हणजे शहर किंवा नगर याविषयी शासनाचं प्लॅनिंग या भागाकडे कसं आहे?
0: आता प्लॅनिंगच्या अँगलनं बघितलं, टाऊन प्लॅनिंग ह्याच्यातला शब्द टाऊन हा आपण बघितला, तर प्लॅनिंग या अँगलकडे थोडस जाऊ. तर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्लॅनिंग हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्या गतीनं शहरं वाढत गेली, स्थलांतर होत गेलं, पॉप्युलेशनचं कॉन्सन्ट्रेशन होत गेलं, त्या मानानं जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्न सोडवण्यासाठी जे प्रक्रिया करायला पाहिजे होते त्या तेवढ्या गतीनं झाल्या नाहीत असं वाटतं. त्यामुळे थोडीशी शहरं अस्ताव्यस्त पसरली आणि त्यामुळे काय झालं की सिटीज बऱ्याचशा सॅच्युरेट झाल्या. म्हणजे आता जर बघितलं टेक्निकली तर 1980 जो सेन्सस आहे तर त्याच्यानुसार 40% स्थलांतराचं प्रमाण होतं या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. त्याच्यानंतर 91 ते प्रमाण कमी झालं, 20% आलं. त्याच्यानंतर 2001 ते 4% आलं आणि नंतर 2011 ते 2% आलं. म्हणजे शहराकडे, मुंबईसारख्या शहराचं मी सांगतोय की मुंबईकडे जाणाऱ्या धाव घेणाऱ्या लोकांची संख्या पूर्वी ज्या प्रमाणात होती तेवढी कमी झाली. याचा अर्थ नियोजन कुठेतरी कमी पडतंय किंवा तिथे सॅच्युरेट होतंय एखाद्या ठिकाणी, त्यामुळे त्याची एक वेगळ्या व्यापक स्वरूपाच्या नियोजनाला मुंबई कमी पडली का असं पुन्हा एकदा त्याच्यावरती रिव्ह्यू घेणं भाग आहे. त्यामुळे नियोजनाचं, त्या उदाहरणार्थ म्हटलं तर मेट्रो जी आली आपल्याकडे, ती जवळजवळ आता घाटकोपर ते वर्सोवा ही जी मेट्रो आली पहिली, त्याच्यासाठी 12 लागली. म्हणजे प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये थोडंसं आपण कमी पडतोय का हा भाग या दृष्टिकोनातून वाटतो. तर आता त्याच्या दृष्टीनं एक जो कायदा हा जो आला म्हणजे MRTP ऍक्ट, त्याच्या संदर्भाने थोडं बोलायचं झालं तर त्याची रूपरेषा आपल्याला सांगता येईल.
1: सर, आता आपण बोललो त्यावरून शहराच्या प्लॅनिंगचं महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येत आहे. सर, आता प्लॅनिंगचा जो कायदा आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
0: त्याच्याबद्दलचा कायदा मी सांगितलं की MRTP ऍक्ट आहे, म्हणजे प्रादेशिक नियोजन आणि शहराच्या विकासाचा जो कायदा आहे तो. आता त्याच्या सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या पॉप्युलेशनच्या कॉन्सन्ट्रेशननुसार किंवा लोकांच्या बदलत्या गरजांनुसार आणि भौगोलिक स्थिती जर लक्षात घेतली, आपलं कोल्हापूरची एक भौगोलिक विशिष्ट रचना आहे, एका बाजूला रंकाळा आहे, एका बाजूला पन्हाळासारखा गड आहे, असे वेगवेगळ्या भौगोलिक रचनेमधून आपलं कोल्हापूरचं नियोजन कोल्हापूर जिल्ह्याचं कसं करता येईल, नद्यांची कशी रचना आपल्याकडे आहे, या सगळ्यातून आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे असं केलं जातं. मग त्याच्या

साठी अगदी क्षेत्र पातळीवरून छोटस क्षेत्र, नंतर शहर मोठं शहर म्हणून, आणि शहरापेक्षा एक रिजन म्हणजे प्रदेश म्हणजे प्रादेशिक योजना म्हणून, म्हणजे आजूबाजूची शहराचं प्लॅनिंग करताना काय होतं की आजूबाजूचा भाग त्याच्यावरती सुद्धा प्रभावित होतो, त्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्राला सुद्धा कवेत घ्यावं आणि प्लॅनिंग करावं म्हणून एक रिजनल प्लॅन असं करायचं त्यांनी ठरवलं. आणि तीन भाग आयडेंटिफाय केले, एक क्षेत्र पातळीवरचा, एक शहर पातळीवरचा आणि एक जिल्हा पातळीवरचा म्हणजे रिजनल प्लॅन म्हणतो आपण त्याला, त्या पातळीवर प्रादेशिक पातळीवरचा असे भाग वेगवेगळे केले. त्याच्यानंतर दुसरा भाग जो केला तो याच्यामध्ये की त्याच्यासाठी नियोजन मंडळ एक स्थापन केलं. आता हे नियोजन मंडळाची थोडीशी रचना तांत्रिक स्वरूपाची आहे, पण आपल्याला आपण एक म्हणजे समाजाचे घटक म्हणून ती नियोजनाची एक वेगळी त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग बाब आपल्याला लक्षात येईल. काय आहे ती बाब की रिजनल प्लॅनिंगच्या अँगलनं नियोजन मंडळाची जी रचना आहे त्याच्यामध्ये चेअरपर्सन स्टेट गव्हर्नमेंटनं निवडलेला एक व्यक्ती असते, नंतर टाऊन प्लॅनिंगचा डायरेक्टर एक असतो, टाऊन प्लॅनिंगचे ऑफिसर्स असतात. आता त्याच्या व्यतिरिक्त लोकल अथॉरिटीचे काही सदस्य असतात, म्हणजे आपल्या महापालिकेचे नगरपंचायतीतले सदस्य, त्याच्यामध्ये चार सदस्य त्याच्या जवळपास त्याच्यामध्ये असतात, आणि 10 सदस्य ह्या नियोजनाच्या शहराच्या किंवा रिजनल प्लॅनच्या नियोजनामध्ये 10 सदस्य असे असतात की जे देशाच्या किंवा शहराच्या नियोजनामध्ये काम त्यांनी केलेलं आहे, तज्ज्ञ लोक असे. नंतर इंजिनियर्स म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स हे त्या डिझाईनच्या अँगलनं आपल्या बघू शकतील की कशा गरजा आपल्या आहेत, प्लॅन कसा करता येईल याच्या दृष्टिकोनातून ते लोक. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारे लोक, नंतर उद्योगांमध्ये उद्योग व्यवसायांमध्ये काम इंडस्ट्रीमधले लोक, नंतर वाणिज्य क्षेत्रात काम करणारे लोक, ऍग्रीकल्चरमध्ये काम करणारे लोक, अशा 10 लोकांची रचना त्याच्यामध्ये अंतर्भाव मंडळामध्ये केलेला आहे. हे मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त आपले लोकप्रतिनिधी देखील आहेत, विधिमंडळातले सदस्य पण आपल्याकडे 2 घेतलेले आहेत. आता ही जर 15 लोकांची जर संख्या बघितली तर 10 लोकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले स्टेक होल्डर्स जे आहेत त्या लोकांनी एकत्रित येऊन हे सगळं प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे जसं आपण आपल्या घराचं प्लॅनिंग करताना आपल्या मुलाला विचारतो की अरे तुला कसं पाहिजे, आई वडिलांना विचारतो की बाबा ते खालच्या मजल्यावरती त्यांना वयानुसार होणार नाही, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आपण जसं करतो तसं या स्टेक होल्डर्सनं बोलवलंय, इंडस्ट्रीतल्या लोकांना बोलवलं, डिझाईनच्या लोकांना बोलवलं, ट्रान्सपोर्टच्या लोकांना, म्हणजे हे सगळ्यांनी एकत्रित येऊन ते करायचं. इथं मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की लोकशाहीकरण जे आहे डेमोक्रेटायझेशन ह्या प्रोसेसमध्ये हे सगळ्यात म्हणजे लोकांचा सहभाग वाढला याच्यामध्ये, म्हणजे माझ्या शहराच्या प्लॅनिंगचा माझ्यावरती प्रभाव होणार आहे. कारण का उद्या जर चुकीचं प्लॅनिंग झालं तर आता बघतोय आपण पुण्या मुंबईमध्ये ट्रॅफिकचे प्रश्न इतके आलेत किंवा प्रदूषणाचे प्रश्न दिल्लीमध्ये किती आलेत, तर ते प्लॅनिंगमध्ये ह्या स्टेक होल्डर्सनी काही अगोदर काही आपलं म्हणणं मांडलंय का हे बघितलं पाहिजे, कदाचित ते अवॉइड करता आले असते का आपल्याला, तर ह्याच्यामध्ये आपला सहभाग किती आहे. म्हणजे यानिमित्तानं श्रोते हे ऐकू शकतात की नियोजनाच्या प्लॅनिंग मंडळामध्ये आपले कोणते लोक आहेत हे आपण कधी बघूया का, अशी उत्सुकता कोणाच्या तरी मनात निर्माण झाली तर हे कायद्याला धरून आहे ही गोष्ट. त्यामुळे ह्या नियोजन मंडळामध्ये कोण आहेत हे भाग अत्यंत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे, आणि खालच्या लेवलपर्यंत हे सगळं जातं. याच्यानंतर शेवटचा भाग असा आहे की प्रारूप एक आराखडा तयार केला जातो, तो कशाच्या आधारावर तयार केला जातो की लँड युजेस तयार केले, म्हणजे कोणत्या कारणासाठी कोणत्या लँड्स अलोकेट करायच्या आपण, म्हणजे काही भाग जो असतो तो डोंगराळ असेल तर तो त्याच्या विशिष्ट भागासाठी त्या उद्योगांसाठी केला जाईल, नंतर काही भाग सकल म्हणजे सरळ सपाट आहे तर तिथे आपल्याला कॉमर्स इंडस्ट्री रेसिडेन्शियल करता येईल, थोडासा गावाच्या बाहेरचा जो भाग असेल आणि त्या भागामध्ये इंडस्ट्री आपल्याला करता येईल, ह्याचे काही वेगवेगळे असे रिजन्स केले जातात, त्याचे वेगवेगळे अलोकेशन केलं जातं, त्याला झोन्स म्हणतात म्हणजे भाग म्हणतात त्याचे. तर भाग दाखले मिळतात आपल्याला, आपण जर गेलो टाऊन प्लॅनिंगच्या ऑफिसमध्ये तर आपल्याला भाग दाखले मिळत, ना विकास झोन असतो जिथं काही डेव्हलपमेंट करायची नाही, काही डेव्हलपमेंट करायची आहे तिथं आपण कोणत्या येलो झोन म्हणतो आपण रेड झोन म्हणतो, तिथं आपल्याला डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करायची याचे भाग केले जातात आणि त्याचं अलोकेशन केलं जातं. आणि आता त्या शहराचं जर विकास नियोजन करायचं असेल तर त्याचा एक भाग म्हणून काय केलं जातं, एक प्रारूप आराखडा केला जातो आणि तो साधारण 20 वर्षाचं फ्युचर लक्षात घेतलं जातं की आपल्याला 20 वर्षाचं नियोजन करायचं आहे. म्हणजे कसं की ड्राफ्ट दिला जातो, एक जनरल रफ ड्राफ्ट की तुम्ही बघा की बाबा हा प्रारूप असणार आहे, इथं अशा अशा पद्धतीनं आपण ही लँड याच्यासाठी ही लँड याच्यासाठी इथं हे करणार, इथं हे रिझर्वेशन केलं जाणार, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण करणार आहोत, हा भाग तिथं लक्षात घेतला जातो आणि प्रारूप आराखडा दिला जातो. आता पुन्हा याच्यात डेमोक्रेसीचा भाग कसा येतो बघा, लोकांच्या पार्टिसिपेशनचा, की तो प्रारूप आराखडा तसाच्या तसा मंजूर केला जात नाही, त्याच्यामध्ये पब्लिक पब्लिश केला जातो तो ऑफिशियल गॅझेटमध्ये, म्हणजे त्याला प्रसिद्धी दिली जाते आणि लोकांचे त्याच्यावरती सजेशन्स मागवले जातात, हरकती मागवल्या जातात, सूचना मागवल्या जातात आणि त्या

0: सूचनांचा विचार करूनच हा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर होतो. म्हणजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काही प्लॅनिंग झालंय हे सगळं या प्रक्रियेचा अवलंब करूनच आजवर झालेलं आहे. त्यामुळे आपण दोष देताना सुद्धा विचार केला पाहिजे की अरे त्यावेळेला आपण हे का नाही सांगितलं जेव्हा प्रारूप आराखडा दिला होता. म्हणजे एक सेन्सिटाईज करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांना थोडीशी जनजागृती व्हावी या निमित्ताने या कायद्याच्या संबंधातली तर हे आपण सांगू शकतो की अरे हे पेपरमध्ये जे येतात ना असे की प्रारूप आराखड्याबद्दल हरकती मागवलेल्या आहेत तर आपण ते वाचल्या पाहिजेत. आपण काय करतो की आपल्याला बातम्या तेवढ्या वाचतो आणि ह्या ज्या नोटिसेस असतात ज्याच्यामध्ये हरकती मागवलेल्या असतात तर त्याच्यामध्ये आपले प्लॅनिंग म्हणजे एक सिटीजन म्हणून नागरिक म्हणून आपल्या कोणत्या ऍस्पिरेशन्स आहेत, आपल्याला काय चुकते का याच्यामध्ये, आपल्या हितसंबंधांचं कुठे रक्षण होते का नाही, हे सगळं बघून आपण हरकती दिल्या पाहिजेत. त्या खूप कमी येतात. म्हणजे एकेका मोठ्या मोठ्या प्लॅनिंगला काही हजारो सुद्धा येत नाहीत, काही शेमध्ये येतात. हे थोडी दुर्दैवाची बाब आहे. थोडंसं आपलं याच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे म्हणून या मंचावरून असं नेमकं तिथून सांगावं असं वाटतं. आणि ते जर भाग लक्षात घेतले तर हे पुढचं 20 वर्षांचं जे नियोजन आहे ते 20 वर्षांचं नियोजन एकदा झालं की झालं, तिथून पुढे मग त्याचं शेवटच्या टप्प्यामध्ये त्या कायद्याचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी आणि त्या अंमलबजावणीसाठी लागणारं फंडिंग म्हणा, त्याच्यासाठी केलं जाणारं रेव्हेन्यू जनरेशन, म्हणजे कसं की एखादी अंमलबजावणी चांगले रस्ते करायचे मग टोल पाहिजे कारण त्याचं रेव्हेन्यू जनरेशन करायला पाहिजे, तर त्याचं टॅक्सेशन कसं होणार, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या गार्डन्स केले. जर गार्डनला त्यांना तिकीट असतं आपल्याला, म्हणजे मोठ्या मोठ्या जर म्युझियम्स असतील, गार्डन्स असतील, त्याचे जर हितसंबंध जपायचे असतील तर त्याचं रेव्हेन्यू जनरेशन पण बघायला पाहिजे, टॅक्सेशन पण बघायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी पण लगेच व्हायला पाहिजे. तर ती कशा पद्धतीने करता येईल याच्या संदर्भातला हा सगळा नियोजनाच्या संदर्भातला आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भातला हा कायदा आहे, हे त्याचं एक सर्वसाधारण रूप आहे असं म्हणता येईल.
1: सर, टाउन प्लॅनिंग ऍक्ट हा अगदी उत्तम प्रकारे तुम्ही समजवून सांगितलेला आहे. खरं तर शहराचा विकास होतोय असं आपण म्हणतो, पण त्यासाठी सरकारनं किती कायदे केलेले आहेत हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती नव्हतं. किंवा आपण सुद्धा या सगळ्या कायद्यांमध्ये किंवा शहराच्या विकासामध्ये आपला सहभाग प्रतिक्रिया नोंदवू शकतो हे मला वाटतं आज अनेक श्रोत्यांना कळले. म्हणजे 90% लोकांना अनेक गोष्टी माहीतच नसतात. सर, हा विषय इतका मोठा आहे की एका भागामध्ये आपल्याला पूर्ण याची माहिती मिळणार नाही. वेळेअभावी आज आपण इथंच थांबतोय, पण पुन्हा भेटूयात कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घ्यायला. सर, आज तुम्ही इथे आलात आणि ही अत्यंत महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: आत्ताच आपण नगरविकास आणि कायदा याविषयी ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती ऐकली, त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो, नगरविकास आणि कायदा या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: RBI म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 9404408000.
0: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे, त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा, आपल्या मनातलं गाणं आणि त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला जरूर सांगा.
6: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली.

0: दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल, रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून, रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
4: तो दाड लय तू खालिया मंजन लावून बसलोय.
3: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
4: वय, दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत.
1: श्रोतेहो नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, 31 मे हा तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो. तंबाखू सेवनाचे तोटे, त्यामुळे होणारं शारीरिक आर्थिक नुकसान याविषयी अनेक ठिकाणी बोललं जातं, लिहिलं जातं. कधीकधी आपल्या आजूबाजूला, ओळखीत किंवा कोण्या नातेवाईकाला यामुळे होणाऱ्या दुर्धर आजारांचा सामना देखील करावा लागतो, तेही आपण पाहतो. तेवढ्यापुरतं तंबाखू सेवन न करण्याचा विचार केला जातो, पण पुढे काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे. तेव्हा श्रोते हो, स्वतःच्या क्षणिक आनंदाचा विचार करण्यापेक्षा आपल्या व्यसनामुळे भविष्यात आपल्या कुटुंबाला आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावं लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. श्रोते हो, तंबाखू सेवन विरोधी दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तंबाखूचे दुष्परिणाम आणि या व्यसनाला प्रतिरोध कसा करायचा याविषयी बोलूया. ऐकूया श्रोत्यांची मतं.
2: हॅलो. हां नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
2: मी मिलिंद चिटणीस बोलतो, कोल्हापूरहून.
1: हां बोला.
2: हां, आजचा जो विषय आहे आपला, तर तो विषय खूप गांभीर्याने आता घ्यायला पाहिजे. कारण तंबाखू सेवन फार पूर्वीपासून लोकांना माहिती आहे की ते किती घातक आहे, ते विष आहे आणि कॅन्सर होतो, अनेक लोक त्याच्यामुळं मृत्यू पावलेले आहेत हे माहिती असून सुद्धा त्याच्यावरती कुठलंच तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थावरती घालत नाही, एक दुर्दैवाची बाब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल मुलांच्या मध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे गुटखा वगैरे सेवनाचं प्रमाण लक्षणीय आहे, ही चिंता करण्यासारखी बाब आहे. त्यामुळं नियम होतात, शासन करतं, पण त्याची अंमलबजावणी म्हणावी तितकीशी होत नाहीये. शाळाच्या जवळपास जर बघितलं तर ज्या पानाच्या पानपट्ट्या म्हणजे किंवा टपऱ्या म्हणतात त्याला, शासनानं आदेश दिलेले आहेत अल्पवयीन मुलांना देऊ नये, पण अल्पवयीन मुलंच तिथं जर बघितलं, बऱ्याचशा मोठमोठ्या शाळांच्या आजूबाजूला जर बघितलं तर पान मसाला गुटखा वगैरे खाणाऱ्यांची संख्या लक्षण आहे अल्पवयीन मुलांची. तर कुठेतरी कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं मला वाटतं, आणि पालकांनी पण आपल्या पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: हा बरोबर, सगळ्या स्तरांवर या गोष्टीला प्रतिरोध झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांनी पण करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला तरुण वयामध्ये अनेक गोष्टींचं आकर्षण असतं, पण कुठेतरी स्वतःची सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून, कारण तरुण वय फार पटकीनी जात.
2: आणि साधारण 12 ते 18 हे वय असं असतं की त्याचं अनुकरण करण्याची प्रवृत्ती जास्त असते.
1: बरोबर.
2: आणि मग कुठेतरी सिनेमामध्ये, सिरियल मध्ये वगैरे बघितलेलं असतं तो नायक किंवा ती नायिका असे होते, आणि मग त्याचं अनुकरण. मुली सुद्धा या बाबतीत कमी नाही आहेत, महिला वर्ग सुद्धा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्यात पुढे आहेत.
1: तेच, कारण हे दिवस जे आहेत किंवा हे आकर्षण आहे, तो काळ जो आहे तो फार पटकीने निघून जातो, आणि त्याचे आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक सगळेच परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला
2: नुकसान होतो,
1: कुटुंबाला सुद्धा भोगावे लागतात.
2: बाहेर मुलं काय करतात हे पालकांना माहित नसतं ना.
1: बरोबर बरोबर.
2: आणि दुसरी गोष्ट, मी ग्रामीण भागात बघितलं, कोल्हापूरच्या इकडे पश्चिम भागात वगैरे,

0: पालकांना असतो की माझा मुलगा तंबाखू खातोय, माझा मुलगा गुटखा खातोय, तर सुरुवात ही जी होती ती जाड आहे तंबाखूची पुडी घेऊन ये, गुटख्याची पुडी घेऊन ये, मग ती त्या मुलाच्या मनावर कुठं ना कुठं तरी त्याचा की बघूया आपण पण एक दिवशी खाऊन बघूया आणि अशी ती सुरुवात होते. तर हे पालकांनी पहिल्यांदा टाळलं पाहिजे. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तंबाखू आणि हे गुटखा वगैरे खाऊन जे सार्वजनिक ठिकाणी ना हा प्रकार अतिशय वाईट आहे आणि त्याच्यामुळे रोगराई जास्त पसरते. विशेषतः सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये सार्वजनिक वाहनावरनं निघालेलं असलं तरी एक एक भादर थुंकतात. तर थुंकी मुक्त चळवळ कोल्हापूरमध्ये सुरू आहे, त्यांचंही काम मी आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांच्या बरोबर काम आमचं सुरू आहे. पण खूप आजकाल जी पिढी इतकी उर्मट झालेली आहे ना की थुंकल्यावर जाब विचारला की अगदी म्हणजे अंगावर जाण्यापर्यंत ही मुलं करतात, तेवढं धाडस असतं.
1: खरंय खरंय, अशा वेळेला कायद्याची जरब असणं फार आवश्यक आहे.
0: नक्कीच,
1: आपल्या तब्येतीची काळजी, आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायची नाही तर दुसऱ्या कोणी, ती जबाबदारी आपली आहे.
0: बरोबर,
1: त्यामुळे ती इतरांनी का घ्यावी असा प्रश्न आहे.
0: तर हे प्रबोधन करताना जर त्याचे दुष्परिणाम दाखवले गेले ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दृकश्राव्य माध्यमातून शाळातून, तर त्याचा फार मोठा परिणाम होईल असं मला वाटतं. आता डिस्क्लेमर्स ह्याच्यात येतात सिनेमाच्या आधी वगैरे, पण ते कोण बघत नाही, ती एक स्लाइड तेवढी 10-20 सेकंदाची जाते आणि पण त्याचे दुर्गामी परिणाम शरीरावरती काय होतात हे विस्तृतपणे त्यांना ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून दाखवलं ना शाळेतून, मला वाटतं की त्याचा एक फार मोठा परिणाम होईल.
1: बरोबर आहे, आणि असं एक प्रत्येकाची मानसिकता अशी असते की जोपर्यंत आपल्यावर काही येत नाही ना, आपल्यावर काही संकट येत नाही तोपर्यंत आपण शहाणे होत नाही, असा एक प्रकार असतो.
0: म्हणजे परदुःख शीतल ज्या पद्धतीने म्हणतात की जोपर्यंत हा चालले होऊ देत, पण जेव्हा स्वतःच्या घरात किंवा स्वतः वरती ते येतं त्यावेळी मग त्याचे त्यावेळी पश्चाताप करण्याची वेळ येते.
1: बरोबर आहे, आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते, हे सगळ्यात वाईट
0: गेलेली असते.
1: तेच, त्यामुळे जे जी लोक ही व्यसन करतात तर त्यांना आवर्जून हे दाखवायला पाहिजे प्रत्यक्ष की ह्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक असे किती वाईट परिणाम होतात, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात या आजारामुळे.
0: आज कॅन्सर सारखा रोग जर झाला तर सर्वसामान्य माणसाने त्याचे जे इलाज आहेत, खर्च आहेत, हे लाखो रुपये म्हणजे घरदार विकावं लागतं, तरी पण तो पेशंट एवढं करून तो पेशंट जगेल याची शाश्वती नसते.
1: खरंय खरंय, आणि त्या ज्या भयंकर वेदना असतात त्या आपण कुणाशीच वाटून घेऊ शकत नाही,
0: नाही घेऊ शकत.
1: तरुण वयात जर तुम्ही हे व्यसन करायला लागलात आणि तुम्हाला त्रास झाला तर तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांनी, बहीण भावांनी, तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांनी कुणाकडे पाहायचं, त्यांना दुःख देण्याचा आपल्याला काय अधिकार आहे आपल्या क्षणिक सुखासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रौढ लोक आहेत ज्यांना हे व्यसन आहे आणि अनेक वर्षांपासून ते हे व्यसन करतात, तुमच्यावर अवलंबून असलेल्या मुलाबाळांचा, पत्नीचा तुम्ही का नाही विचार करत. त्यामुळे या माध्यमातून तुम्ही खूप छान मुद्दे मांडता आहात की या माध्यमातून आपण सगळ्यांना संदेश देऊया की तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधी महत्व द्या
0: आणि कुटुंबाशिवाय दुसरं कोणीच नाही जगामध्ये आपल्याला जवळचं, तर त्यांचा विचार करून ह्या व्यसनाधीन लोकांनी अजूनही वेळ गेलेली नाही हे समजून एक संकल्प करावा आणि एका दिवशी ते शक्य नाही आहे, पण हळूहळू शक्य होतं ते आणि व्यसनापासून तरुण पिढीने दूर राहावं असं मला वाटतं आणि आकाशवाणीच्या माध्यमातून वेळोवेळी आपण असे संदेश देत राहू आणि व्यसन पिढी तयार व्हावी असं मला वाटतं.
1: खरंय खरंय, खूप छान मुद्दे तुम्ही मांडलेत आणि तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात, खरं तर तुमचे अनुभव खूप ऐकण्यासारखे आहेत, पण वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे त्यामुळे आपण याबद्दल खरं तर जास्त बोलू शकत नाही आहोत, पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपल्या कार्यक्रमाची एक पद्धत आहे, आवडतं गाणं पण आपण ऐकवत असतो श्रोत्यांच्या.
0: तर या अनुषंगानं मला असं वाटतं की आपलं तुम्ही आता म्हटलं की जीवन खूप सुंदर आहे, तर या जन्मावर या जगण्यावर सतत प्रेम करावे हे गाणं सगळ्यांसाठी तुम्ही लावावं अशी माझी विनंती आहे.
1: नक्की नक्की नक्की, आणि तुम्ही जे काम करता आहात समाजामध्ये काहीतरी चांगलं घडावं.

0: मी चित्रकरंजीवरून बोलतोय गोरनाथ महतोकडे.
1: आपला
0: विषय असा आहे तंबाखू पासून समाजाची आणि व्यसनांची मुक्तता, बरोबर ना?
1: हो, आपण त्याला प्रतिरोध कसा करू शकतो?
0: हा हा, तर तंबाखू हा अतिशय शारीरिक दृष्ट्या नष्ट करणारा किंवा शरीर घासणारा असा हे आहे, पदार्थ आहे, आणि त्यापासून सर्व लोकांनी बाजूला राहायला पाहिजे, मुक्त राहायला पाहिजे, त्यापासून तंबाखू वर्ज करायला पाहिजे. आणि मुळातच माझं म्हणणं असं की तंबाखू निर्मिती जी होते त्यापासून आपल्याला जेवढी बंदी आणता येईल तेवढी आणायला पाहिजे. एखाद्या वेळेस वैद्यकीय क्षेत्रात समजा जर त्याचा वापर होत असेल तर वैद्यकीय क्षेत्रात उत्तम म्हणून त्याचा मला हे करायला पाहिजे आणि त्याच्या प्रचंड प्रमाणात बंदी आणली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आमचं घडायला लागलंय कायचं की आम्ही तंबाखू पासून दुर्वा म्हणून जाहिराती देतोय, सगळं करतोय, आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रचंड मोठ्या टीव्हीवर त्याच्या जाहिराती येतात तंबाखू द्या. ही गोष्ट काही बरोबर नाही. आणि ह्याकरता या तंबाखूमुळं केवळ वृद्ध नव्हे तर अगदी तरुण मुलं सुद्धा त्याच्यात नादानं हे व्यसनी व्हायला लागलेत. आणि यापासून आपल्याला आवरावं लागेल. तुम्हाला सांगतो, निरनिराळ्या पद्धतीचे आपण प्रयोग करून आपण मुळात त्या तंबाखूला नायनाट करायला पाहिजे आणि समाजात न त्याला बाहेर केली म्हणून बाजूला ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो असं मला वाटतंय. आणि म्हणून सर्व बाजूने या तंबाखूचा आपण नायनाट केला पाहिजे, त्याच्यापासून बाजूला समाज बाजूला व्हायला पाहिजे, तरच आपली शारीरिक तब्येत चांगली राहील, नाहीतर धोका फार मोठा संभवतो. हा, एवढं व्यक्त करून माझ्या त्यात आपलं आवडतं जे गाणं आहे ते अशी पाखरे येते मूर्ती ठेवून जाती, ते मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आणि सुधीर फडक्याने म्हटलेलं गाणं तेवढं ऐकवा. आभारी आहे मॅडम, आभारी आहे.
1: बर बर, धन्यवाद. फोन केलात, आभारी आहे, धन्यवाद.

0: आपण ऐकता आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून सुद्धा. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी.
1: हा नमस्कार मॅडम, मी रुकडीहून रावसाहेब शेवळे बोलतो.
0: हा बोला.
1: तंबाखू विरोधी दिन या पदार्थामधून ना टॅनिन शरीरात प्रवेश करतं, हे काय त्यांना टॅनिन माहीत नसेल असं वाटतं, आणि त्यामुळे काय होतं शरीराला सूज येते, आंतरड्यांना, शरीराला म्हणतो मी, आंतरड्यांना सूज येते, प्लीहा बिघडतात आणि त्याचे दुष्परिणाम होतात. आणि त्यामुळे काय नाही, पान मसाला असेल, सुपारी असेल, तंबाखू असेल, दारू असेल, गुटखा असेल, मावा असेल, खैनी असेल किंवा आणखी काही असेल, आणि याबाबत कितीही लोक शिक्षण तुम्ही द्या त्यामध्ये फरक नाही. आज लहान मुलं देखील अशा पदार्थाचे सेवन करतात, गुटख्याचं मुली करतायत ते दिसून येत नाही, आणि पालकांनी याबाबत वेळीच काळजी घ्यायला पाहिजे, याची अधिक सतर्कता आणली पाहिजे, अन्यथा ही बाब पुढे गंभीर रूप धारण करेल असं मला माझं मत आहे, आणि याची जाणीव सर्वांनी ठेवावी आणि तंबाखू बाजूला करावा, तंबाखूचं नाव घेऊ नये, तंबाखू खाऊच नये, तंबाखूची मिसळी देखील लावू नये असं माझं मत आहे. तर इतका घातक पदार्थ वर्षानुवर्ष आपण या रेडिओवरती माध्यमावरती सांगत आलो, पण लोकांच्या वर्तनामध्ये बदल होत नाही हे दुर्दैव म्हणायची वेळ आली आहे. तर आपण त्याची काळजी घ्या, पण हसतमुख राहा, जीवन जगा चांगलं असं माझं मत आहे.
0: तुमच्या आवडीचं गाणं सांगा.
1: मला एकापेक्षा एक हा सिनेमा होता सचिन पिळगावकरांचा, तर त्यामध्ये हे जीवलगा हे गीत होतं पा, अरुणराजा पौडवालनी गायलेलं होतं, सुंदर गाणं आहे, ते गीत लावलं तर बरं वाटेल सर.
0: ओके ठीक आहे, ठीक आहे, चालेल, धन्यवाद, फोन केलात, आभारी आहे, धन्यवाद.
1: ठीक आहे, बोलायला संधी दिली, धन्यवाद.

0: हाँ मी खराडवन सेवन निंबाळकर बोलतोय.
1: हाँ बोला.
0: तंबाखू सेवन हा सेवन विरोधी विषय आहे ना आपला.
1: तंबाखू सेवनाचे आपल्याला तोटे कुठले आहेत आणि त्याला प्रतिरोध आपण कसा करू शकतो?
0: हा काही लोक तंबाखू खातात आणि विनाकारण आपल्या चेहऱ्याचं नुकसान करून घेतात, कारण त्यांना परत तो चेहरा दुनियेला दाखवता येत नाही. एवढ्यापर्यंत तंबाखू खाऊन खाऊन आपला चेहरा विद्रूप करून घेतात. तसेच ज्या लेडीज असतात त्या आपलं तंबाखू घासून घासून घासून चेहरा विद्रूप करून घेतात, दाखवू शकत नाही तेवढ्यापर्यंत तोंड आपलं विद्रूप केलेलं असतं.
1: फक्त चेहराच नाही शरीराचं पण नुकसान करून घेतात पूर्णपणे.
0: शरीर तर विद्रूप होतच, तंबाखू खाण्यामुळे ऑपरेशन करावं लागतं, कॅन्सर होतो. जो विद्रूपणा आपण जगांना दाखवतो, देवाने आपल्यासाठी एवढं सुंदर चेहरा दिलाय तर आपण विद्रूप करून स्वतःच्या हाताने घेतोय, तर असं करू नये. लोकांनी आपलं जीवन आपलं चेहरा आपलं शरीर सांभाळण्यासाठी चांगला प्रयत्न करावा एवढंच मला सांगायचं आहे. सर्वांनी तंबाखू बंद करावी आणि आपण आपलं शरीर आपला चेहरा आपलं जीवन व्यवस्थित जगावं.
1: तुमच्या हॅलो तुमच्या आवडीचं गाणं सांगाल.
0: हा मला एक जुनं भक्ती गीत आहे केशव माधवा,
1: बर
0: ते गाणं ऐकायचं.
1: ठीक आहे, धन्यवाद, फोन केलात, आभारी आहे.

0: श्रोतेहो 31 मे हा तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो. या निमित्तानं तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी आपण बोललो. हे व्यसन कसं रोखलं पाहिजे यावरही श्रोत्यांची मतं आपण ऐकली. मंडळी, सगळ्यात महत्वाचं हे शरीर म्हणजे आपली अमूल्य अशी संपत्ती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपला एखादा अवयव निकामी झाला, दुर्दैवानं आपली एखादी किडनी निकामी झाली, फुफ्फुस निकामी झालं, यकृत खराब झालं, तर ते बदलण्यासाठी लाखो किंवा करोडो रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. मग देवानी आपल्याला अमूल्य अशी शरीर संपदा दिलेली असताना व्यसनामुळे त्याची अपरिमित अशी हानी आपण का करायची, याचा श्रोतेहो गांभीर्यानं विचार करूया आणि तंबाखू सेवनाच्या व्यसनापासून स्वतः दूर राहूया आणि आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांनाही त्यापासून परावृत्त करूया. आपली काही मित्रमंडळी जर आपल्याला या व्यसनाचा आग्रह करत असतील तर असे मित्र असण्यापेक्षा नसलेलेच बरे, हो की नाही, याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. तेव्हा श्रोते हो, तंबाखू सेवनापासून स्वतःला, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांना परावृत्त करूया, हाच कृतिशील संकल्प आपण या दिनाच्या निमित्तानं करूया. आजपुरतं इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं संजय कुऱ्हाडे यांनी आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं अशोक जंगम यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन, तेव्हा ऐकूया डॉक्टर सरिता थोरात, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांनी दिलेला संदेश.
2: भारतामध्ये प्रत्येक वर्षाला 24,000 करोड रुपयांचा तंबाखू विकला जातो आणि भारत सरकारचे सुमारे 27,000 करोड रुपये तंबाखूमुळे होणाऱ्या आजारावरच्या उपचाराला खर्च होतात. याचाच अर्थ जेवढा खर्च आपल्या तंबाखू सेवनावर होतो त्याच्याही पेक्षा जास्त खर्च हा तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारासाठी लागतो.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश.

0: गवडे, निर्मिती साह्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अतराम. ऐकूया तर समन्वयित रूपक, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे, त्यांना सावरायला हवंय.
2: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोयस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
3: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
2: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
3: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
2: अरे कसली मजा, अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,
3: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल, आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
0: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
2: काकू बघा ना, हा ऐकतच नाहीये हो.
0: काय रे, काय झालं?
2: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
0: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आलंय बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
2: अरे बापरे, असं आहे. काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
0: राहुल चल बरं, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
3: राहू दे ग, त्या प्रश्नांचं काय ऐकू नकोस, काय काही होत नाही मला.
0: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बरं, फॅमिली डॉक्टरांना बोलव बरं.
2: हो काकू, लगेच बोलावतो.
4: राहुल, हा जीभ आकर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
3: डॉक्टर साहेब, असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
4: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस? तर खरं तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
0: हो हो डॉक्टर साहेब.
2: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
0: हो ऐकू बरं ती रेकॉर्डिंग.
5: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर, नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळे आजाराचे पेशंट असतात, त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर.

0: असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एकतर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते. नाही, तसं नाही. तंबाखूसुद्धा एक व्यसनच आहे आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्या प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही. त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे, हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळीच जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांचे फुफ्फुसं कामातून जातात. अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदयसुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदयसुद्धा निकामी होत जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरन्स हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळं त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळे निळे पडणे किंवा पायच काळा निळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळं ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा, कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमच्यासारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो, जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र, माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पित असतील किंवा बिडी पित असतील, सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखूमुक्त करून सुदृढ निरोगी भारत, बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझं.
3: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझं?
4: हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो, आईने

0: तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय, पण
1: पण अरे, पण कुठून आला आता मध्येच?
0: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
2: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात. तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात. तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. हां, आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
1: नमस्कार डॉक्टर साहेब.
3: नमस्कार.
2: खरे तर आमची समस्या आहे ती राहुलबद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
3: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणतात की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी, 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय, अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असं आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो, याला आमच्याकडे 4 डीजचा फॉर्म्युला आहे. 4 डी. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थारा चुरणार नाही. म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा आणि या उपरही जर ती इच्छा, तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे. म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय

0: अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच शून्यावर येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकेल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे, मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
4: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
2: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गं आई.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
4: हो काकू ते खरंय, पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.
5: तंबाखू सेवन हे जीव घेणे आहे. सुरुवातीला वाटणारा आनंद सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतो. वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर तो आनंद दुःखात बदलतो. यासाठी आपण स्वतः किंवा आपल्या परिचयात कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यास त्यांना वेळीच सावधानतेचा इशारा द्या, त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त करा.
3: आताच आपण ऐकलं, तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, हे समन्वयित रूपक. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल, राहुल अतराम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश गवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अतराम. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.
6: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
7: झाली सोय.
8: कशाची?
7: बँकेच्या फीची.
8: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
9: आरबीआय म्हणते
8: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
10: सुनबाई.
11: काय सासूबाई?
10: ह्या घराचे काही नियम आहेत.
11: जसे?
10: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
11: मग देवाणघेवाण?
10: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
11: ओह,
10: जसे UPI ने?
11: अच्छा.
10: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
11: तो काय आहे सासूबाई?
10: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
11: तुम्ही पण ना सासूबाई.
12: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
13: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ.
14: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
15: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
14: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
15: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
16: अरे वा, खूप दिवसांनी.
17: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
16: अहो तेच 60 रुपये.
17: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
16: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली अर्धी दाढी करून घ्या.
17: आणि दुसरी?
16: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने.
17: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
16: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
12: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
13: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
18: आपलं डेझर्ट तर आलं आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
19: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
18: सगळं काय चाललंय?
19: बिल बनतंय.
18: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
6: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक

रवस्ता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात आणि त्यानंतर लगेचच मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
1: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी अॅथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं

0: कठीण असूनही तुम्ही हे काम केलं तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं।
1: जी सर, मी गुरिंदर। सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का। कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता। जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये। तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही। अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही।
0: अनिमेशजी।
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही। तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच। माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात। तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे। तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू। बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात। कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल, पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात। आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो। तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता। आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू।
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल। मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात। तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा।
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला। मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला। मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं। कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं। यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो। तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल।
0: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
1: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू। सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल। आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो। आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे.

0: आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
1: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध

एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते, आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक

मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये

स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा

0: म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 12:03 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी रावराणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणे

0: रसिकहो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वळ स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आत्ताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भावजईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्या

0: अशी शाबासकी मिळते. तर ह्या संधीचा आपण फायदा काय करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार? काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस. त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाट्यातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
1: फक्त गायन,
0: फक्त गाणं आणि गाणं. आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड स्वरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
1: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून
0: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड वरनं यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते.
1: खरं
0: ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली.
1: अगदी.
0: हा दुसरा किस्सा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असण्यासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल गातात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहुनी गोडं गाती. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक ठप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाल्या काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहुनी गोडच गायल्या. आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी ह्या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहुनी गोड खरंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो.
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत हिराबाई दादरकर, माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या, आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी, आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
1: हार्मोनियम,
0: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

0: बहर अली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की हे मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तू जर असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजेत आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ, मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, पण खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती, कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कान्सेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती, कारण तो काळ असा होता ना. त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिक त्यांच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्याबरोबरीने आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचा रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहिती आहे. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली आहे, किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली. पण HMV चे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खरं तर माणिकताईंच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला, बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथे जोडभेट झाली
0: होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर, नाही तर मग मुंबईतनं शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते

0: होमबळ,
1: तर
0: ते म्हणाले मी असं करतो, एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते, चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होमबळ बाबूजींकडे घेऊन आले, माणिक दादरकर. आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली, ते ऐकल्याबरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे, आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिक त्यांच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिक त्यांच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुल मधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली, एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचं रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनी मुद्रिका काढूया. HMV अधिकारी जरा नाराज होते, पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा, त्यांचा खूप आग्रह होता ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे हे मी सांगतो. आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं. आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रोता आहे. या गाण्याने काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं,
1: लोकप्रियतेचे उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचं रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेशबाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय तरी सुद्धा गाणं, हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची, गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना

0: रईस बाबू माण्यांची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिक त्यांची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग जुसा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच. आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी ह्या ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं. आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचे. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले. सुरुवातीला सुरेश बाबू माणेंकडे, पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं.
1: पहाटे उठून
0: जायला लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेशबाबू माण्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं. आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो, आणि लग्नानंतर पुढे पुणे, अलाहाबाद, मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
0: हा टप्पा खूप महत्वाचा आहे. मुलींच्या दृष्टीने तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका, पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिकताईंच्या नावापुढे बिरुद लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहेत. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभात मध्ये वगैरे, हे सर्वांना सर्व श्रुत आहे. म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार, प्रभात मध्ये स्वतः गीत लेखक, कवी, पटकथाकार, चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेले होते. आणि मुख्य म्हणजे प्रभात मध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं, चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
1: माईंच्या

0: आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, म्हणजे बी ए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून, आणि तिथे बीए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
1: मी आता लग्नपत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बीए.
0: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर, याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत. मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
1: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा. तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या, वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकीनी नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिक त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई किंवा आजी काय असेल 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटला अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं
0: आहे.
1: म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
0: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत, आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
1: कुठलाही गीतप्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीतप्रकारांमध्ये, म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीतप्रकार गायले, पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा, की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं, अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायल्या, त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली, ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होतं, त्यांचा स्वभावच तसा होता.
0: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का.
1: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारिक शब्द असतात आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा आणि बर

0: मान्य त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तुम ठुमरी क्यों नाही गाती, त्यामुळे मला जरा संकोच वाटतो असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी. तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत. त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बन्सी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी. राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळी झाली आणि मग त्या
1: निसंकोच गायला सगळ्या
0: निसंकोच गायला लागल्या. मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या. पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं. जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या.
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे. ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता, पण त्यांची अट एकच असायची मी येऊ का शिकायला, हो पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी आहे ती किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची का, तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 ला, तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला, 5 ला यायचं जायचं शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत. ते तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळत आहे. त्या थंडीत कुरकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात, नाही ठरवला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून ते
1: पांघरून जायच्या त्या
0: ते जायच्या. पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला, तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरचं काय करणार. आत्ता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना आता जरा 1-2 महिने नाही मला करताय ना. का नाही 2 महिने, लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं. ते कसं जमवलं, तर सासरच्याचे मन जिंकून घेतली पहिल्यांदा. त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं, त्यांनी घुंगटही घेतला. हे कसं जमलं त्यांना, तर त्यांनी सासरच्यांची मन जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी. त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात, आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहे तर हिचं गाणं भरलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या लोकांकडनं. त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे. त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या, म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या मला दाखवाल का जरा, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे, राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला नाडारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा
0: म्हणाले मला दाखव ग कशी आहे, म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरंय,
0: ही त्यांची वृत्ती होती.
1: वा वा, म्हणजे पहा बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा,
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केलं होतं त्यांनी, कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची यायला, मिळायचं पण नाही. या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि

0: जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, कानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे, ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन 1:30-2 जरी वाजले तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायची लक्षात राहण्यासाठी.
1: वा,
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे, माझा वेगळा आहे. माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंत बुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिक त्यांचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर ते आणखीन रियाज करणार, की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीसापेक्ष आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटले, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग काना जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए ऐ सगळं एकदा अकाराने तर अकाराने, मग आकाराने तर आकाराने, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10-10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
0: रियाज त्याच्याबरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
1: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिकदृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं, तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का, बघ धान्य विज्ञ काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचा हा प्रश्न असायचा, तोही प्रश्न सोडवायचा. 3-3 ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या,
0: तारेवरची कसरत
1: होती. आणि हसत मुखाने, परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे, गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा

0: तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधीही त्या मैफिलीत आल्या, तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान, आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे, गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे तर, पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती किंवा
1: बोलण्यातून जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमडी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग, भजन असं काही, किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या, तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागविणारी विशेष मुलाखत आताच आपण ऐकली, हसले मनी चांदणे. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलखडी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला. ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं. अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या

पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ओ खई के पान बनारस वाला, ओ खई के पान बनारस वाला, खुली जाए बंद अकल का।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत।

आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

0: बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामि गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा. जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी

जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आवर यंगर सेल्फ. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती स्वप्न जपायला सांगितली असती, आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा, पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती, सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझंही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं, आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल, प्रिय लहानी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस, तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात.

0: स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं. एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहत असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे. काही संघर्ष बाहेर दिसतात, काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत. भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकतं. आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही. काही लोक मध्येच निघूनही जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत. पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस, कारण आयुष्यात स्वतःसोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात. दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते. रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये, कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो. लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत, काही लोक आपल्याला कमी लेखतात. पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे आहोत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस. पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्र लेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खर तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे सरवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस. आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी. तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो? गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तू बोगदा कसा तयार होतो? पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही? असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तू, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचं. खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचंस, त्यांना ओरडायचंस. हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचंस. आणि आज आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होतं ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचंस. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदिवळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस.

0: बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसूसलेला तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माई आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
1: मंडळी, याच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फूलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये, आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो, सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते. पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्यात, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
2: Hello everybody, my name is Anagha Vichare and today I am going to write a letter to my younger self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of the mirror with books in her hands pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You wanted to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you loved the idea of shaping lives, sharing knowledge and being the kind of mentor every child remembers forever. But life is not as simple as your dreams. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect and the future. They wanted the best for you, even if it meant asking you to walk away from what truly made your heart feel alive. And for a while, their doubts became your doubts too. You questioned yourself countless times. You wondered if dreams were supposed to be sacrificed for practicality. There were days filled with pressure, confusion and silent tears. Days when you felt guilty for wanting something different. But deep inside, the dream never left you. You ended up choosing a different career path that never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear.

0: It is proof that dreams delayed are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
1: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो. एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी, म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारतीये ते आता ऐकूया.
2: माझ्या प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याचं कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असतं, आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं, पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस, आणि याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर MA संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का, तुझं एक स्वप्न होतं की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टीव्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, एक काहीतरी वेगळंच आकर्षण होतं, आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या, क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या

0: शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस. कीर्तन प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशाची शिखर पादाक्रांत करायच्यात आणि ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वर्जनला, अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जात. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो, काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात, पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस, कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: to win their first title in 2 years. The Indian pair had won the Thailand Open in May 2024. In IPL cricket, Gujarat Titans and defending champions Royal Challengers Bengaluru are all set for epic title clash at Narendra Modi Stadium in Ahmedabad this evening. Both teams are aiming for their second IPL title. Gujarat won their maiden crown in 2022. And that is the end of this news bulletin.
1: Thank you.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. संध्याकाळचे 6:10:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला बकुळ पंडित आणि राणी वर्मा यांच्या युगल स्वरातलं गणानं घुंगरू हरवलं चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: गीतभारत चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं आकाशगंगा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून।
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही।

0: चेन्नयेन पराजितम्। आईपीएल क्रिकेट स्पर्धा मालिकायां निर्णायक स्पर्धा अद्य अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे भविष्यति। क्रीडायां गुजरात टाइटन्स दलं रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन सह स्पर्धिष्यति। स्पर्धाया आरंभ सायं सार्धसप्तवादने भविष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537 सहा मीटर सर्तात 558 किलो हर्ट्सवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत।

0: बालमित्रांनो नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी निर्मला भांदिगरे आपलं सहर्ष स्वागत करते. छोट्या मित्रांनो, आज गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला मूळचा कोल्हापूरचा पण सध्या हैदराबाद इथं वास्तव्यास असलेला हरहुन्नरी अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी हा बालमित्र स्टुडिओत आलेला आहे. चला तर मग त्याला भेटूया आणि त्याच्याशी गप्पा मारूया. तर अमोघ, तुझं गंमत जम्मत या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुझी ओळख जरा आमच्या बालमित्रांना करून देशील?
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी आहे. आता मी 7वीत शिकतो.
0: कुठल्या शाळेत शिकतोस तू?
1: तर मी हैदराबाद मध्ये कॉर्नरस्टोन शाळेत शिकतो.
0: बर, मूळ गाव कोणतं तुझं?
1: कोल्हापूर.
0: अरे वा, मग कोल्हापूर ते हैदराबाद प्रवास कसा काय?
1: मी ऍक्च्युली माझ्या बाबांना म्हणजे तिकडं जॉब होता त्यामुळे मी तिकडे गेलो आणि मी नर्सरी पासून मी तिकडेच होतो.
0: बर बर बर बर. तुझ्या बाबतीत खूप काही आम्ही ऐकले, मराठी भाषा तुला खूप आवडते.
1: हा, तर ते माझ्या आजीनं म्हणजे मला प्रोत्साहन दिलं होतं की तू आता शिक मराठी, म्हणजे थोडं पुस्तक लिहायला हे कर. प्रोत्साहन दिलं पुस्तक लिहायचं. मग आबांनी पण मला थोडं प्रोत्साहन दिलं, त्यामुळे आता मी जरा भाषा शिकायला लागलोय मराठी.
0: हैदराबाद म्हणलं की तेलुगू भाषा आली आणि इंग्लिश
1: कॉन्व्हर्सेशन माझं असते ना ते इंग्लिश मध्ये असतं शायद.
0: बरं,
1: तेलुगू पण आता कंपल्सरी आहे ना सीबीएसई पॅटर्न मध्ये, त्यामुळे आता मी तेलुगू पण थोडं शिकायला लागलोय म्हणजे हळूहळू.
0: पण मग इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मराठीकडे थोडासा त्यांचा एक पडती बाजू असते, तुझ्या बाबतीत काय?
1: हा, आवडते मला मराठी भाषा.
0: बर,
1: माझी मूळ भाषा तर मला आवडणार ऑब्व्हियसली. आणि मी हेच प्रयत्न करणार की मी मराठी भाषा इम्प्रूव्ह करणार जास्त जास्तीत जास्त.
0: बर बर. मग शाळेत तर मराठी नाहीये, मग घरी मराठी कुणी शिकवतो तुला?
1: म्हणजे आधीपासून येते मला मराठी तसं काय नाही, पण आजी मला शिकवायची.
0: मला असं ऐकायला मिळालं की तुझ्या घरी खूप मोठा कलेचा वारसा आहे, लिखाणाचा वारसा आहे, काय सांगशील?
1: तर माझे आजोबा आणि आजी होते.
0: बर,
1: त्यांनी खूप म्हणजे पुस्तक अशी लिहिली आहेत. तर मग मला पण कधी असं वाटायचं की मला पण असं असता पुस्तक लिहायला पाहिजे, त्यामुळे मग मी एक दिवशी डिसाइड केलं, म्हणजे 7 वर्षाचं होतो मी त्यावेळी, मी डिसाइड केलं की मी पुस्तक लिहिणार. तर मी ते लिहिलं, मी लहान होतं पण लिहिलं मी.
0: पण मग वयाच्या 7व्या वर्षी तुला पुस्तक मराठीमध्ये लिहावंसं वाटलं?
1: हा, वाटलं मला, पण मी लिहिलं पण.
0: बर, काय पुस्तकाचं नाव काय होतं ते?
1: क्रिकेट लाईफ म्हणून.
0: क्रिकेट लाईफ म्हणून मराठीमध्ये लिहिलंस?
1: हा.
0: पण तू पुस्तक जे लिहिलंस ना त्या पुस्तकाविषयी मला जरा सांग ना.
1: त्या पुस्तकात असं लिहिले की मला क्रिकेट का आवडतं किंवा त्याचं कारण म्हणजे आयडल कोण आहे माझा. आणि मग मला

0: अख्खीच्यांना पण असं टिप्स द्यायची की आता आपल्याला काय करायचं पुढे जायला सिलेक्ट व्हायला म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये.
1: म्हणजे एकूणच त्या पुस्तकाचं सारांश असं आपण म्हणूया की तुझा क्रिकेटचा छंद त्याचबरोबर एकूण क्रिकेटची माहिती अशा आशयाचं ते पुस्तक लिहिलंस. मग प्रतिसाद कसा होता? पुस्तक कितपत आवडलं?
0: आवडलं मला. म्हणजे माझ्या ऍटलीस्ट लेवल म्हणजे होती ना म्हणजे एज त्याच्यासाठी म्हणजे चांगलं होतं. खूप म्हणजे कमी लोक वाचली
1: पण त्यांना आवडलं.
0: हा आवडलं म्हणजे माझ्या मित्रांना पण दाखवलं मी.
1: बर बर.
0: आणि मी माझ्या शाळेची लायब्ररियन होती तिला पण दाखवलं ते पुस्तक.
1: बर बर बर. म्हणजे त्यांना आवडलं.
0: हा त्या पण म्हटल्या की व्हेरी नाईस म्हटलं इंग्लिश मध्ये की तुझ्या मनानं चांगलं पुस्तक येते.
1: अरे वा वा वा. बर हे झालं तुझ्या पहिल्या पुस्तकाबद्दल. कोल्हापूरमध्ये कसं वातावरण आहे? तू तर आता वडिलांच्या कामाच्या निमित्तानं हैदराबादला असतोस. तिथलं वातावरण आणि कोल्हापुरातलं घरचं वातावरण काय वाटतं तुला?
0: तर बघितलं तर हैदराबादचं वातावरण म्हणजे थोडं वर्किंगच असतं. म्हणजे सगळेच म्हणजे घरी
1: व्यस्त.
0: हा व्यस्त असतात. कोल्हापुरात बघितलं तर रेस्टिंग म्हणजे वॅकेशन आलो असतो ना. तर तिकडे म्हणजे मी आपलं जे इनकम्प्लीट काम असते जसं की आता म्हणजे आता मला पुस्तक मी आता लिहिलं म्हटलं होतं ना. आता ते कम्प्लीट म्हणजे करायचं किंवा चित्र काढायचं बाबांसोबत बोलायचं.
1: बर मला सांग तुझ्या घरी पुस्तकांचा खूप मोठा संचय आहे असं मी ऐकलंय.
0: हा आहे. म्हणजे मी पुस्तक घेतो पण आणि वाचतो पण ते.
1: बर साधारण किती पुस्तक आहेत घरी?
0: बघितलं तर 10,000 असतील आरामात.
1: बर बर बर. मग तू इथं आल्यानंतर वेकेशनला किती वेळ देतोस पुस्तक वाचनाला?
0: 2 तास देतो की
1: नेहमी.
0: हा
1: अरे वा वा. मग कुठली कुठली पुस्तक आजपर्यंत वाचली आहेस तू?
0: मी ऍक्च्युली एक पुस्तक म्हणजे घेतलं हैदराबाद मधून आणलं होतं स्काय हाय म्हणून ते पुस्तक मी आता वाचतोय.
1: पण मग अजून मराठी कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेस तू?
0: चांदोबाची पुस्तक वाचली आहेत. मग तेलानी रामचं पुस्तक वाचलंय आणि राजा शिवाजींचं पुस्तक वाचलंय.
1: बर कसं वाटतं मातृभाषेतली पुस्तकं वाचताना? किंवा
0: त्याच आवडतं मला.
1: आवडतं गोष्टी तर तू आता म्हणला चांदोबाच्या गोष्टी. तू छान छान गोष्टी पण सांगतोस असं ऐकलं मी.
0: हो सांगतो की मी.
1: ऐकवशील?
0: या गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला. तर एके दिवशी गावात एक रामू नावाचा एक मुलगा होता. तर तो खूप सगळ्यांची खोड करायचा असं दंगा करायचा मस्करी करायचा. मग तो आपल्या मेंढपाळांना असं रानात आणायचा चरायला. तर आणि तो ओरडायचा असंच की लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला. मग शेतकरी घाबरून पळून यायची आणि बघतात तर काय कोणीच नव्हतं. मग परत दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी परत ओरडायला लागला लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला. परत शेतकरी आली. मग बघितली तर परत कोण नाही. तर तिसरा दिवस झाला आणि त्या दिवशी खरंच लांडगा आला आणि त्याने सगळ्या मेंढपाळाला खाऊन टाकलं. आणि मग जेव्हा रामू ओरडत होता तेव्हा शेतकरी म्हंटली हा तर असेच मस्करी करतो ह्याच्यासोबत काही बोलण्यात अर्थ नाही. मग त्या दिवसापासून त्याला हे कळलं की आपण कधी पण कुणाची मस्करी करायचं नाही किंवा कुणाची खोड काढायची नाही आणि कधी पण सत्य बोलायचं.
1: बरोबर. रामोग तू तर खूप छान गोष्ट सांगितलीस आमच्या बालमित्रांना. तू मगाशी म्हणालास की तुला तेलुगू पण अवगत आहे म्हणून.
0: हो आवडती मला तेलुगू.
1: बर म्हणजे तू तिथं हैदराबादला गेल्यानंतर ही भाषा शिकलास?
0: ऍक्च्युली कंपल्सरी आहे म्हणजे तेलुगू.
1: बर मग तिथं बोलतोस तू तेलुगू?
0: हा बोलतो. म्हणजे ट्राय करतो कधी कधी. म्हणजे आता माझे जे तेलुगू मित्र आहेत तिकडचे त्यांना मी विचारतो की या शब्दाचा अर्थ काय आहे.
1: बर
0: आणि मग ते मला सांगतात आणि सेंटेन्स बनवायचा ट्राय करतो.
1: बर म्हणजे प्रयत्न करत आहेत तेलुगू शिकण्याचा.
0: हा
1: तुझं नाव जरा तेलुगू मध्ये सांगशील आम्हाला?
0: ना पेरू अमुक.
1: बर दिवसभराचं तुझं रुटीन कसं असतं?
0: सकाळी ऍक्च्युली 7 उठल्यानंतर माझी बस म्हणजे पिकअप करायला शाळेत आणि नंतर मग 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शाळा असते.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर माझी ट्युशन असते. म्हणजे ट्युशन नंतर माझा क्रिकेटचा क्लास असतो.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर मग थोडा म्हणजे शाळेतला जो होमवर्क आहे दिलेला तो करतो.
1: अर्थातच तुला क्रिकेटचा छंद आहे.
0: आहे.
1: आणि तू पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहेस क्रिकेटवर. तुला कितपत माहिती आहे क्रिकेट विषयी?
0: क्रिकेट बघितलं तर मला म्हणजे ते जे रूल्स माहित आहेत आणि माझे जे सर असतात ते पण मला सांगतात म्हणजे गाईड करतात मला.
1: बर
0: खेळताना जर मी चुकून चुकीचा शॉट खेळला तरी सांगतात क्रिकेट कसं करायचं.
1: बर
0: आणि मी हाच प्रयत्न करणार क्रिकेटमध्ये की मी चांगलं खेळू असं.

0: बर मग तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
1: म्हणजे मला इंजिनियर टाईप बनायचं, म्हणजे आता जे विमानाचे पार्ट किंवा बनवतात काय,
0: बर बर बर,
1: त्या टाईपचं मला बनायचं.
0: मग क्रिकेटमध्ये करिअर करायचं असं काही तुझ्या डोक्यात आहे?
1: कॉम्पिटिशन फार आहे त्याच्यात, म्हणजे भले जेवढं मी ट्राय करणार तेवढंच खरं, म्हणजे एकच, म्हणजे पूर्ण लाखात एकच होते ना सिलेक्ट, त्यामुळं.
0: पण तुझा प्रयत्न तरी तोच असणार आहे की त्या एकामध्ये तुझं सिलेक्शन व्हावं यासाठी तू प्रयत्न करणार.
1: तर मी अंडर 14 ला सिलेक्ट झालोय.
0: बर बर बर बर. मग शाळेतला अभ्यास आणि क्रिकेट किंवा वाचन, लिखाणाची देखील तुला आवड आहे ना?
1: काय की लिखाणाची आवड,
0: कारण पुस्तक तर तू लिहिलेस. मग हे सगळे छंद आणि अभ्यासक्रम आणि तर बाकी तुझ्या आवडीनिवडी कसं मॅनेज करतो सगळं?
1: म्हणजे तर पर्टिक्युलर तर वेळ ठरवतो एका, म्हणजे जे मला काम करायचं त्याची वेळ असते. सकाळी 10 वाजता जर मला आता लेखन करायचंय पुस्तकाचं, तर मी 10 ते 11 त्याचं हे करणार, वेळ मॅक्सिमाइज करणार. आणि नंतर जे क्रिकेट सपोज असेल तर ते 12 ते 1 किंवा असे, म्हणजे वेळ आहे ती अशी ठरवतो.
0: म्हणजे एक वेळेचं योग्य पद्धतीने नियोजन करतोस. आता क्रिकेट म्हणजे फिजिकली फिटनेस पाहिजे, आहार चांगला, व्यायाम, या गोष्टींकडे कसं ध्यान देतोस?
1: ऍक्च्युली आमच्या अकॅडमीमध्ये तसं एक्सरसाइज करून घेतात, त्यामुळं आणि मी पण घरी म्हणजे चांगलं खाणं खातो, हेल्दी.
0: तसं बघायला गेलं ते हेल्दी खाणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. आकाशवाणीशी तुझा यापूर्वी कधी संबंध आला होता?
1: नव्हता. ऍक्च्युली माझं पहिल्यांदा आहे आकाशवाणीमध्ये आता,
0: त्यामुळं. आपण मी असं ऐकलंय की वैजयंती कुलकर्णी म्हणजे तुझ्या आजी, बरोबर ना? तर त्यांचा आकाशवाणीशी खूप संबंध होता.
1: हो होता. तर त्यांचे 200 प्रोग्राम झालेत आकाशवाणीमध्ये.
0: म्हणजे तो एक वारसा तुझ्याकडे आहे म्हण.
1: हा.
0: आणि आजोबा काय करतात?
1: आजोबा माझे पत्रकार होते.
0: बर.
1: केसरीचे पत्रकार होते. आताच त्याने एक बुक पब्लिश केलंय, मंतरलेल्या दिवसांची बखर.
0: अरे वा वा वा, तू वाचलंस हे पुस्तक?
1: आता वाचणार आहे की.
0: बर. मग आजोबांच्या कडून तू मार्गदर्शन कशा पद्धतीने घेतोस? म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं झालं किंवा कुठलं पुस्तक वाचू किंवा लिखाण करत असताना काही अडचणी आल्या तर आजोबा तुला मदत करतात?
1: करतात. आणि मी त्यांना विचारतो पण की मी हा मुद्दा लिहू का नाही, किंवा म्हणजे सपोज आता मी एक प्रॉब्लेम हे केला, त्याच्यात लिखाण केलं माझ्या पुस्तक मध्ये, जर त्या सोल्युशन म्हणजे मला कळत नसेल तर मी आबांना विचारतो.
0: बर बर. मग काय वाटतं तुला, आबांचा इतक्या दिवसांचा किंवा इतक्या वर्षांचा अभ्यास, त्यांची वाचनाच्या वड पत्रकारिता, याचा तुला कसा फायदा झाला?
1: त्यामुळे मला पण थोडा ऍडव्हान्टेज येतो ना, त्यांना कारण एक्सपिरियन्स आहे त्यांना लिहायचा.
0: मग मला सांग, आजोबा किंवा तुझी आजी यांना वाचनाचा खूप छंद होता, त्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण देखील करत होते आणि आकाशवाणीसारख्या माध्यमावर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत, तर मग असं कधी वाटतं का की आपण त्यांच्यासारखं व्हावं किंवा त्यांनी काय परिश्रम घेतले असतील ते आपण देखील घ्यावे?
1: हा, वाटलं की मला खूपदा वाटलं. आणि हाच मी प्रयत्न करणार की त्यांच्यासारखं म्हणजे इन्स्पिरेशन घ्यायचं त्यांचं लिहायचं.
0: मला सांग, या व्यतिरिक्त तुझे आणखी काही छंद आहेत?
1: क्रिकेट आणि बॅडमिंटन पण आहे, म्हणजे आमच्या अपार्टमेंटमध्ये बॅडमिंटन पण पोरं खेळतात, त्यामुळं मला पण आहे थोडा छंद त्याचा.
0: तू खेळांना वेळ देतोस?
1: हा देतो. मी
0: स्केचेस पण काढतोस असं मी ऐकले.
1: हो काढतो मी स्केचेस. कोल्हापुरात माझी एक स्केचची बुक आहे, त्याच्यात मी म्हणजे आता नेचरचं बघितलं कोंडचित्र, तर ते मी हे करतो, रचित करतो.
0: बर बर बर.
1: आता पेन घेताना साधारण मी हेच बघतो, त्याची टिप कशी आहे किंवा त्याची इंक केवढा वेळ हे होणार, मॅक्सिमाइज कशी होणार, ते करून मी चित्र रंगवतो त्या पेननं. आणि जर ती मला पेन आवडली तर मी ती म्हणजे 2 किंवा 3 अशी घेतो.
0: बर बर. म्हणजे असं संग्रह देखील केलेला आहेस म्हणे तू?
1: हो, मला पेन आवडतात. कलेक्शन आहे म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे, काळे, निळे, पिवळे.
0: मला सांग, कुठल्या शाळेत शिकायला आवडतं?
1: बघितलं तर ते ह्याच्यावर म्हणजे पॅटर्न मध्ये कसं आहे किंवा अभ्यास किती देतात त्याच्यावर मी असे डिसाइड करणार
0: आहे.
1: दोन्हीला पण कम्पेअर करणं अवघड आहे ना, कारण दोन्ही पण सेम टाईपच्या, पण मी जास्त बघितलं तर मराठी पॅटर्नला प्रेफर करीन, कारण ती माझी भाषा आहे, मी बोलू शकतो.
0: बर.
1: मित्र बनू शकतात माझे.
0: तेलुगू भाषा जितकी अवगत करतोस त्या पद्धतीनं तुला मराठीची देखील आवड आहे?
1: हो आहे मला आवड. आणि तर बघितलं तर ज्या आता मराठी पोरं जी सीबीएसई मध्ये शिकत आहेत की त्यांना थोडे मराठी

0: कडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ती मातृभाषा ना आपली.
1: मातृभाषा पण आहे आणि मराठीत जो पुस्तकांचा संग्रह किंवा आजपर्यंतच्या लेखकांनी कवींनी जो एक आपल्याला मोठा वारसा दिलेला आहे तो जर आपल्यापर्यंत पोहोचायचा असेल तर मराठी भाषा अवगत करणं देखील गरजेचं आहे. त्या पुस्तकांचं वाचन देखील आपण केलं पाहिजे. आणखी काही छंद आहेत तुला? फिरायला आवडतं किंवा?
0: हा, फिरायला पण आवडतं. म्हणजे आता सनसेट जर असेल तर मी म्हणजे सांगतो बाबांना की बाबांना की चला बाहेर जाऊया जरा फिरायला.
1: निसर्ग प्रिय आहेस?
0: हो, निसर्ग मला आवडतो बघायला.
1: बर बर बर बर. मग हैदराबाद ते कोल्हापूर प्रवास करत असताना काय करतोस तू? मोबाईल बघतोस?
0: मोबाईल ऍक्च्युली माझ्या आईने एक वेळ ठरवले मोबाईलची.
1: बर बर.
0: म्हणजे एवढाच वेळ बघायचं.
1: व्हेरी गुड.
0: आणि मला ऑलरेडी बाकीचे पण छंद आहे, चित्र किंवा पुस्तक. त्यामुळे म्हणजे मोबाईल काही जास्त वेळ बघत नाही.
1: काय सांगशील आताच्या मुलांना किंवा तुझ्या वयाची जी मुलं आहेत, तुझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, ते सुद्धा थोडीशी मोबाईल कडे कल त्यांचा जास्त आहे मुलांनी?
0: तर मी बाकीच्या मुलांना हेच सांगतो की तुम्ही पुस्तकांकडे थोडं बघा, कारण आपल्या ते जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा बाकीची पोरं पुस्तक म्हणजे वाचायची आणि पुस्तकांना आपल्या ज्ञान येते ना, थोडी माहिती येते, आपला इतिहास कळतो, म्हणजे राजे किंवा बाकीची कोण जी मोठी माणसं होती त्यांच्या बाबतीत कळतं. मोबाईल
1: हे
0: फक्त एंटरटेनमेंट या प्लॅटफॉर्मसाठी आहे. मोबाईलचा वापर आहे तो फक्त आपण म्हणजे इन्फॉर्मेशन
1: माहिती घेण्यासाठी.
0: पण त्याला पण एक लिमिट आहे ना, म्हणजे थोडं एवढा म्हणजे सपोज 2 तास कोण मुलांना बघितलं मोबाईल, त्याच्यानंतर पण खरं काय आपल्याला मिळतं? त्यात ना काहीच नाही मिळणार ना.
1: म्हणजे तू ठराविक वेळेतच मोबाईल बघतोस किंवा त्याच्याविषयी तुझी काहीच तक्रार नाहीये?
0: नाही.
1: छान, चांगल्या सवयी तू स्वतःहून आत्मसात केलेल्या आहेस. आणखी एक पुस्तक तुझं सध्या लिखाण चालू आहे, काय आहे त्या पुस्तकाचं नाव?
0: हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ.
1: बर, आता वय काय आहे तुझं?
0: 13 वर्ष माझं वय.
1: बर, मग 13 वर्षाच्या मुलाने हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ हे पुस्तक लिहिणं किंवा तो विचार येणं कशा पद्धतीने याची सुरुवात झाली?
0: तर म्हणजे आता बघत होतो, 6वीत होतो तेव्हा, की बाकीची पोरं स्ट्रगल करत होती म्हणजे किंवा त्यांच्यासोबत बुलिंग होत होती, म्हणजे मला ते आवडायचं नाही.
1: बर बर.
0: तर म्हणजे मला ठरवलं की थोड्या माणसांना जरा मदत करूया किंवा हे करूया, तर ते मी पुस्तक मध्ये लिहिले. जे आपलं इथे संकट येतं त्याचं काय करायला पाहिजे, पुढं सामोरे कसं जायचं आपल्याला, आणि जेव्हा आपले असे म्हणजे मोठी संकट येतात तेव्हा कोणाची मदत घ्यायची, कोणाकडे जास्त बघायचं, असं ते रचित केले मी.
1: त्याच्यामध्ये काही उदाहरणं अशी तू दिलेली आहेस ज्याचा तू उल्लेख आता करू शकतोस?
0: डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी सगळ्यांनाच माहीत आहे, तर त्यांचं एक डायलॉग होतं, लाईफ इज लाईक ओशन, द वेव्ह विल ऑलवेज कम टू नॉक यू. तर ह्याचा अर्थ होतं की आपली जी लाईफ असते ती समुद्रासारखी असते, ज्या मोठ्या लहर येतात,
1: लाटा
0: येतात, त्या आपल्याला सारखं मागे घ्यायचा प्रयत्न करणं, पण आपल्याला त्याच्या सामोरे जायचं आहे, नावेसारखं आपल्याला पुढे जायचंय.
1: बरोबर. त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा देखील एक संदेश या पुस्तकामध्ये दिलेला आहेस. तू म्हणलास की शाळेत मुलांना म्हणजे बुलिंगचे प्रकार होतात, असे तुझे निदर्शनास आलेला एखादा प्रसंग सांगशील का? आणि तेव्हा त्या विद्यार्थ्याला तू मदत कशी केलीस?
0: माझा एक मित्र आहे हैदराबाद मध्ये शाळेत, तर त्याच्यासोबत एक बुलिंग झाली होती.
1: बर.
0: आणि म्हणजे तो खूप रडत होता, म्हणजे म्हणत होता मला की काय करू. तर मी त्याला सांगितलं काही नाही, सामोरे जा आणि टीचर आहेत त्यांना सांग की असं झालंय. मी म्हटलं जर तुला वाटत असेल तर तुझ्या पॅरेंट्सला पण बोलव की असं
1: माझ्या बाबतीत असा प्रसंग घडलेला आहे, त्याची कल्पना आपण आई वडिलांना किंवा शिक्षकांना दिली पाहिजे. बर बर. मग पुढे काय झालं?
0: त्या कॉन्फिडन्स नव्हता तेवढा मला सांगायचं, मग मी म्हटलं मी येतो तुझ्यासोबत.
1: बर.
0: आलो मी म्हणजे आणि टीचरना पण मी एक्सप्लेन केलं की असं त्यासोबत झाले. तर मग मॅम म्हटल्या तू पहिला त्याला शांत कर, रडत होता तो.
1: बर बर.
0: मॅम म्हटल्या पहिला तू शांत कर, त्याला सगळं समजव की आपल्याला काय करायचं आहे पुढं. आणि मग नंतर मग त्या बुलीला पकडलं गेलं, म्हणजे तो करत होता, आणि झालं मग मॅटर सॉल्व्ह झालं.
1: बर. म्हणजे तू प्रसंगावधान दाखवून तुझ्या मित्राला मदत केलीस. मग मैत्री या विषयाबद्दल काय सांगशील तू?
0: माझ्या हैदराबाद मध्ये आता सहज खूप मित्र आहेत, म्हणजे अपार्टमेंट आणि शाळेतले मिळून ते मला खूप मदत करतात. म्हणजे जेव्हा माझ्याकडे माझी वहीन असेल तेव्हा मग मला ते कॉपी पाठवतात मोबाईलवरनं, किंवा माझ्यासोबत खेळतात, चांगला वेळ घालवतात.
1: बर बर.

0: माझ्यासोबत पण एक सिच्युएशन झाली होती. माझी पाचवीत एक्झाम होती
1: बर,
0: आणि ती फायनल एक्झाम होती
1: बर बर.
0: आणि त्या दिवशी मी माझं पुस्तक होतं म्हणजे सोशलचं होतं, तर ते मी शाळेत विसरलं होतं
1: बर.
0: आणि त्या दिवशी होता पाऊस आणि शाळा बंद होती, तर मी खूप घाबरलो होतो, रडलो होतो. मग नंतर माझा एक मित्र माझ्या बिल्डिंगच्या कडेला राहायचा, तो मी त्याला फोन केला, तर तो बर म्हटला. तो म्हटला 2 तास हे घे पुस्तक रिवाइज कर त्याच्यातले टॉपिक्स आणि मला परत दे.
1: बर बर, त्याची मदत सुद्धा झाली. मित्र कसे असावेत?
0: मित्र एकदम चांगले असावेत, मैत्री त्यांची चांगली असावी, मदत करणारे असावे,
1: त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असावं. बरोबर. आज तू तशी मैत्री जपतोस?
0: हो जपतो. की
1: कविता वाचन किंवा गाणी म्हणणं या बाबतीत काय सांगते, तुला आवडतं?
0: कविता जास्त वाचत नाही, पण गाणी मी आता हे करतो, ऐकतो मोबाईलवर.
1: तुला क्रिकेटची कॉमेंट्री देखील चांगल्या पद्धतीने करता येते हिंदीमध्ये?
0: हो येते.
1: ऐकवशील?
0: एका मॅच म्हटलं होतं तर एक म्हणजे बॉल डिलिव्हर झाला होता आणि बॅट्समॅनने एक सिक्स मारला, तर मी आता हिंदी मध्ये सांगतो. ये रही एक बॉल, बॅट्समॅनने या पर बड़ा शॉट मारा और ये गई छक्के के लिए, गगनचुंबी छक्का ये.
1: अरे वा, कुणाचा डायलॉग आहे हा?
0: सिद्धू पाजी होते म्हणजे
1: नवज्योत सिद्धू,
0: त्यांचं ते डायलॉग आहे.
1: मग असं क्रिकेट बघत असताना तुझी देखील कॉमेंट्री चालू असते?
0: कॉमेंट्री मी जास्त करत नाही, पण जज करतो मी प्लेअरनं काय केलं.
1: बर बर.
0: किंवा ते चुकी कमी, सपोज आता कॅच सोडला कोणी, तर मग ते बघतोय की कॅच पकडणं इतपत होता का नाही.
1: बर बर, म्हणजे बघत असताना तुझं शिकणं चालूच असतं.
0: हा, तर आमच्या हैदराबाद मध्ये एक अबिद म्हणून एक एरिया आहे, तिकडे खूप सारी पुस्तकं असतात वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे कमी किमतीत असतात.
1: बर.
0: तर दर रविवारी मी आणि माझे आबा जेव्हा येतात तेव्हा आम्ही तिकडे जातो आणि 2-2 किलो पुस्तक आणतो.
1: अरे वा. बर, जनरली मुलं गेलीत की काहीतरी खेळणी वगैरे घेऊन येतात, तर तुला पुस्तकं आणायला आवडतात.
0: आणि नंतर हैदराबाद मध्ये सालारजंग म्हणून म्युझियम आहे, तिकडे मी आणि माझे आबा जातो आणि म्हणजे पूर्ण बघतो. आणि ते खूपच मोठं आहे म्युझियम, त्याला बघायला कमीत कमी 3 तास लागतात.
1: बर बर.
0: तरी पण मी आणि आबांनी पूर्ण बघितलं आणि आलो. म्हणजे मला इतिहासाची पण आवड आहे.
1: तू मघाशीच म्हणलास की राजा शिवछत्रपती हे पुस्तक तू वाचलंस, यातून प्रेरणादायी असं खूपच आहे. म्हणजे
0: मी हेच शिकलो की शिवाजी महाराज खूप हुशार होते, प्लॅनिंग वेल प्लॅन म्हणतात.
1: आई वडिलांच्या बाबतीत काय सांगशील?
0: आई वडील माझे खूप चांगले आहेत. म्हणजे बाबा मला म्हणजे क्रिकेट खेळायला मदत करतात, एक्झाम असतात तेव्हा मदत करतात. आणि आई पण सेम तशीच आहे, खाणं बनवते माझ्यासाठी छान छान.
1: अरे वा, ते आवडी निवडी तुझ्या दोघेही जपतात.
0: हो.
1: बर बर. जाता जाता बालमित्रांना काय संदेश देशील?
0: मी माझ्या बालमित्रांना हाच संदेश देणार की मोबाईल बघायचा नाही. जास्त वेळ मोबाईल बघितलं आपलं एकतर शरीराला त्रास होतो डोळ्यांना, त्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो. म्हणजे आपलं जे आता घडवायचं आपल्याला ते मोबाईल सोडून घडवायला लागणार. आता मोबाईलमध्ये काय करतात थोडी पोरं, ते आता सपोज आता गणिताचा एक प्रॉब्लेम आहे तर ते गुगलमध्ये सर्च करून हे करतात ना, मग ते टीचरला लगेच कळते. संदेश आहे की त्यांनी स्वतः प्रयत्न करायला पाहिजे, मग नाहीतर मग पूर्ण रोबोटलाच ठेवा ना.
1: म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण शिक्षण घेतलं पाहिजे.
0: आणि अजून एक संदेश, पुस्तक वाचायला, ते आपला इतिहास आपण जाणू शकतो. त्यांनी
1: वाचनाकडे लक्ष द्यावं मुलांनी.
0: हो.
1: त्याचबरोबर मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा.
0: माझं म्हणणं आहे मोबाईल बघा कर कमी बघा आणि त्याचा इन्फॉर्मेशन साठी वापर करा.
1: AI तंत्रज्ञानाचा वापर सर्रास होत आहे.
0: AI बघितलं तर ते आपण जे माणूस करू शकत नाही ते AI करू शकतं. पण ते असं नाही की आपण आपल्याला जे येते ते पण AI ला विचारणं.
1: बरोबर.
0: तसं नाही करायला पाहिजे ना, जे आपल्याला येत नाही त्यासाठी AI बनले.
1: म्हणजे आपल्या बुद्धीची क्षमता आहे त्याचा तरी पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. तर अमोघ, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आलास, तुला कसं वाटलं आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन?
0: ही माझी पहिली मुलाखत आहे आकाशवाणीमध्ये आणि मला आवडली खूप.
1: तर खूप छान वाटलं अमोघ तुझ्याशी बोलून. तुझे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मला आकाशवाणीने तर बोलायची संधी दिली त्याच्या मी खूप आभारी आहे, धन्यवाद.
1: छोट्या मित्रांनो, हरहुन्नरी बालमित्र अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भंदिग्रे यांनी केलेली बातचीत गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा निरोप घेऊया
2: आणि पुन्हा भेटूया.

याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम गम्मत जम्मत।
1: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
1: वाह!
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी या

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून, जिन्होंने अपनी बेमिसाल गायकी के जरिए हासिल किया सर्वश्रेष्ठ गायिका का राष्ट्रीय पुरस्कार.
2: आपकी याद आती रही.
1: उन्होंने संगीत सरिता कार्यक्रम को नई ऊंचाइयां दी.
3: संगीत सरिता के श्रोताओं को आर डी बर्मन साहब, गुलजार साहब और मैं आशा भोसले हम नमस्कार कर रहे हैं.
1: छाया गांगुली
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आमचं यानंतरचं प्रसारण 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील आपल्याला ऐकता येईल. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.
5: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
6: आई एम हियर.
7: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
6: तुझं डोकं चार्ज कर.
7: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
6: पाहिलंस
7: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
6: बुद्धू सुधर जरा.
7: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआई सांगते
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
9: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
10: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
9: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं

0: कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्वी शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या

चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमी

हवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: आई, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय माझे शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची

0: आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग याही आठवड्याला सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून माई करिश्मा अंकिता अनिकेत चव्हाण अमित अशोक शौर्य श्रेयस वैभव अभिरा आशा उषा सुजाता भीमराव चव्हाण विजय शहापूरकर तेजस्विनी विजय चव्हाण आणि नजीरभाई मुल्लाणी श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी मौजे ठिकपुरली पांडुरंग साताप्पा बाजीराव टिपुगडे सानिका ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोली संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड वरणगे डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधोरादेवी रुद्र कोळकर वाकुर्णी तालुका बदनापूर पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे राजदीप राशी श्रीमती शीतल गुंडेवाडी तालुका अंबड इथून निजाम शेख वरुण साबळे नुपूर उद्धव साबळे देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास नारायणी तुकाराम पाटील सोन्याची शिरोली संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते श्रेया सोनाली रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडीहून. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात वळूया आता पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, अर्चना सावंता मगदुम, सुमन विलास शेळके तमनाकवाडा, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर, राजेंद्र शेंडगे, सुप्रिया, आकाश शेंडगे, विनोद गोरे देवराष्ट्रे, देवानंदन ग्रुप सुवर्णा कांबळे तारबे पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली, दादाप्रेमी ग्रुपचे श्रोते शांताबाई, नामदेव, जयदीप, संचिता, जी डी लोले, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिल चौक, गडमुडशिंगी, रावसाहेब शिरोळे रुकडी इथून. कार्यक्रमात आता ऐकूया येऊ का घरात या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, आयशा रमजान डफेदार, वीरभद्र जंगम आणि विलास शेळके. फकीरा रेडिओ

0: रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, पीआर जैन, प्रणिता मनीषा, अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर वसमत हिंगोली इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुंडी तलैया से छकुली इंगोले, देव छोटूदादा इंगोले, पेंटर रामचंद्र इंगोले और महेंद्र चौरसिया, धुमधडका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर समीक्षा, अथर्व अविरा, आरव सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल प्रणव, अनुराधा पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ, वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश मयुरेश, सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोली, सुशांत कविता लोहार कागल, दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडी आणि बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आन मिलो सजना या चित्रपटातलं हे गीत.
1: अच्छा.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, रमेश घोरपडे हुपरी, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, संपत्ती खेमलापुरे राणी, अंकिता तानाजी, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे दत्वाड, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, आदित्य कुमार, बाबासो दुकानदार कुगे, राजू मिठारी स्टॉप, बाळू बोडके, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं कळत नकळत या चित्रपटातलं हे गीत.

बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: मग आला मामा.
1: उंदीर मामा? चांदू मामा?
0: नाही रे, छोटू मामा. त्याचा काही न्याराज ढंग, पाहून सारा रागरंग, तो म्हणतो कसा. मंडळी हो ऐका, सांगतो गोष्ट दोन मुलांची. मंडळी हो ऐका, सांगतो गोष्ट.

0: ही पोरगी बोलली की आणि हसली सुद्धा।
1: मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका, गजानन घायाळ, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्पुरसोगा इथून उस्मान शेख, फौजी, सायरा बनो, दस्तगीर, फैजन बी, शाकिर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाण इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, शीतल, सीमा, स्नेहल, शौर्य, संकेत, भूमिका, राजवी, सर्वेश, अभिनव, संभाजी, आनंदा, तानाजी, गणेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगणूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदेही आणि स्नेहल मोरे, सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे, तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे, याचबरोबर ओंकार, माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी इथून। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आणि आपल्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं, उंबरठा या चित्रपटातलं।

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात
1: आकाशवाणी. खूप गोड असतं, तोडू नकोस.
0: इंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील.
1: फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
2: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: 36.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
4: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनल साठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
2: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
3: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा.

0: आहे, ते सकाळी धावायला जायचे। तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा। मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली। मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला। मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर। तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे। त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो।
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची।
0: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर। नंतर माझे वडील, ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं। त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल। मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे। मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन। तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते। मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या। माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन। आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही। तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही, जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे। तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी।
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे। जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं।
0: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का, कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता। जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये। तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही। अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही।
1: अनिलजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ऍथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे तू करू शकशील की नाही, तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच। माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात। तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे, तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू, बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात। कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल, पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात। आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो। तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत

0: आहोत, आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल

0: आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17 करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा मी जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक

सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यात

संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे, त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण

गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत, तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही

0: काही चांगल्या कामात सहभागी व्हा। पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन। धन्यवाद, नमस्कार।
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं। ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत।

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानो घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45. तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू.

0: 70 जखमी। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय। गुजरात टायटन्सची खराब सुरुवात, या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं। नमामि गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए। जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए।
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत। खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती। ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली। हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले। ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला।

0: ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अली खान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्ताशिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांतेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत, सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर म्हटलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. राज्यात इतरत्रही अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली. मध्य प्रदेशात महेश्वर इथं अहिल्यादेवी जयंतीनिमित्त नगर गौरव दिवस साजरा करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेशात कानपूरमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 43 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आकाशवाणी से मन की बात कार्यक्रम में प्रकृति संरक्षण, स्थानीय समस्याओं के समाधान और अन्य सामाजिक कार्यों में लोगों के प्रयासों की सराहना की. प्रधानमंत्री ने राष्ट्रीय खेल आयोजनों में उभरते खिलाड़ियों के अच्छे प्रदर्शन की भी प्रशंसा की. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने 12वीं कक्षा की उत्तर पुस्तिकाओं के मूल्यांकन के लिए ऑनमार्क पोर्टल की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए साइबर सुरक्षा विशेषज्ञों की

करण सो चतरंगावो गुण सभा मेरा करण चतरंगा।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 36 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 35 सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 29 आणि सांताक्रूज इथं 27 सेल्सिअस.